ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात। ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

0: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
1: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
2: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
3: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
2: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
3: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
2: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
4: एके काळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार। पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही
5: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर।
6: हर घर सूर्यघर।
3: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून, टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता आपल्या जीवनामध्ये अशा एका यशाच्या उंचीवर असतात की त्यांचा हा जो जीवन प्रवास आहे तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। आणि म्हणूनच आपण अशा सर्व माजी विद्यार्थ्यांना आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित करत असतो आणि त्यांची जर्नी जाणून घेत असतो। आजही आपण श्री प्रसाद पाटील यांना निमंत्रित केलेलं आहे। ते 2003 पास आउट आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधले। ते मूळतः जळगावचे आहेत पण आता सध्या प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून IT कंपनीत काम करतात प्रिन्सिपल फायनान्स ग्रुप पुणे येथे। तेव्हा आज आपण त्यांची ही जर्नी जाणून घेणार आहोत। प्रसादजी, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
7: थँक्यू
2: प्रसादजी। असं आत्ता एक छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं की 2003 आपण पासआउट झालेला आहात तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून। तर 2003 नंतर म्हणजे ऑलमोस्ट 21 वर्ष होत आहेत।
7: येस,
2: तुम्ही प्रथमतःच कॅम्पसमध्ये येत आहे कसा विषय?
7: मी 2003 नंतर पहिल्यांदाच मी आपल्या कॅम्पसमध्ये आलो। मला म्हणजे ॲक्च्युअल जॉब सर्चिंग किंवा जॉब वगैरे करताना मला खरंच वेळ नाही मिळाला। तर मला आल्यानंतर मला खूप म्हणजे अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं। जसं मी माझी कॉलेजची बिल्डिंग पाहिली तसं मला मी माझ्या जे एक्सप्रेशन्स जे आहे ते मी व्यक्तच करू शकत नाही, म्हणजे एक वेगळाच अनुभव होता। जसं मी कॉलेजची बिल्डिंग पाहिलं, कारण ही माझी कर्मभूमी आहे।
2: बरोबर आहे।
7: जे काही घडवलं आहे मला ते खरोखर मला माझ्या कॉलेजने घडवलंय।
2: बरोबर आहे।
7: ठीक आहे, जे काही आहे मी आता या स्टेजला ते सगळं मी माझ्या कॉलेजमुळेच आहे।
2: बरोबर आहे।
7: तर मला म्हणजे आय वुड से आय रिअली प्राऊड ऑफ
2: माय स्टुडंट
7: येस
2: अच्छा बर तर प्रसादजी तुमचा फर्स्ट डे कसा होता ज्यावेळेस तुम्ही लँड केलं तुम्हाला कसं माहित झालं की तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय कारण तुम्ही तर जळगाव इट्स जळगाव व्हॉट इज द प्रोनाऊन्सिएशन
7: ऍक्च्युअल प्रोनाऊन्सिएशन इज जळगाव ठीक आहे पण थोडस लँग्वेज थोडं ज म्हणतो आपण म्हणजे जळगावचे जे खानदेशी जे आहे ते थोडं त्यांचं लँग्वेज मध्ये ज येतं ज ऐवजी ज येतं पण आता मी पुण्यात जवळजवळ 20-21 वर्ष झालो त्याच्यामुळे थोडं पुणेरी शिकलो जरा
2: तर ते जळगाव असायचं
7: तर ते जळगाव येस
2: तर कसा तुमचा तो फर्स्ट डे कसा होता ज्यावेळेस तुम्ही
7: फर्स्ट डे मी जेव्हा ऍडमिशन घेतली औरंगाबादला माझा राऊंड झाला त्यानंतर माझा एक एक खास मित्र पंकज टोके म्हणून एक आहे तर त्याने ऑलरेडी इथे ऍडमिशन घेतली होती तर त्याने मला त्याचा एक्सपिरियन्स सांगितला होता तर त्याचं ऐकून मी इथे ऍडमिशन घेतली थोडस मला मी माहिती होतं मला थोडा अंदाज होता कॉलेज वगैरे चांगला आहे खूप जुनं कॉलेज आहे आणि ज्या प्रकारे मी आता बघतोय म्हणजे जे पण पास आउट झाले आहे ते सगळे सक्सेस आहे त्यांचा सगळ्यांचा म्हणजे खूप चांगल्या पोस्टवर आहे जे पण माझे सिनियर्स आहे किंवा माझ्या बरोबरचे जे आहे किंवा माझ्या नंतरचे जे आहे ते सगळे आता खूप चांगले म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये ते खरोखर खूप सक्सेस आहेत
2: अच्छा मग तुम्ही जसं म्हणतायत की तुमचं संभाजीनगरला आत्ताच्या तुमचा तिथं राऊंड झालेला होता मग तुम्ही डायरेक्ट 12th नंतर आलात की कसं होतं तो विषय
7: मी डिप्लोमा केला आधी आणि डिप्लोमा नंतर मी डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशनला मी इथे TPCTला मी ऍडमिशन घेतली तर सेकंड इयरला मी ऍडमिशन घेतली डायरेक्ट इथे आणि पहिला दिवस माझा खूप वेगळा होता म्हणजे मला अजूनही आठवतो तो माझे वडील आणि मी माझे वडील मला सोडायला आले होते इथे उस्मानाबादला
2: आताचं धाराशिव
7: करेक्ट तर तिथे मी ऑलरेडी आय हॅव मेन्शन पंकज टोके तर त्याने ऑलरेडी रूम घेतली होती तिथे तर मी त्या रूमवर जेव्हा गेलो ना तर तेव्हा मला खूप भीती होती मनामध्ये की इतक्या जवळजवळ 400 किलोमीटर दूर आलो मी जळगावहून इथे उस्मानाबादला आणि थोडं कसं आता हे रॅगिंगचे रूल्स वगैरे आता निघाले तेव्हा नव्हते मागे नव्हते पण होत नाही आपल्या इथे ही गोष्ट वेगळी पण थोडी मला भीती होती की काय काय होईल असं पण इथे मी जेव्हा लँड केलं उस्मानाबादला त्या रूममध्ये जेव्हा लँड केलं ना मी तेव्हा जे माझे सिनियर्स होते सगळे फॉर एक्झाम्पल अमित खान
2: बाहेर रूम केली होती
7: नाही मी बाहेर रूम केली होती उस्मानाबादला समर्थनगरमध्ये
2: येस
7: मी तिथे राहायचो पूर्ण 3-4 वर्ष मी तिथेच राहिलो समर्थनगरमध्ये तर अमित खानापुरे मनोज कोकाटे वगैरे हे माझे सगळे सिनियर्स होते ठीक आहे तर त्यांनी मला इतकं प्रॉपर गायडन्स केलं आणि मला खूप सपोर्ट केला आणि शेवटपर्यंत मला त्यांचा सपोर्ट
2: मिळाला
7: आणि खरोखर
2: तुम्हाला खूप बदल वाटला का असं म्हणजे समजा जळगावचं म्हणजे शहरीकरण किंवा बाकीचं समजा थोडस सांस्कृतिक दृष्ट्या म्हणा किंवा वातावरणाच्या
7: दृष्टीने खूप फरक आहे पण मला उस्मानाबाद म्हणजे सॉरी धाराशिव खूप आवडलं खरंच म्हणजे मी जिथे समर्थनगर मध्ये राहायचो ना तिथे थोडस बाजूला निघाल्यानंतर ते एसटी स्टँड वगैरे आणि कसं माझा रूम पार्टनर एक संदीप खाचणे म्हणून होता तो पण जळगावचाच होता तर तो आणि मी आम्हाला जेव्हा पण घरची अशी आठवण जर आली ना तर आम्ही त्या बस स्टँडवर येऊन आम्ही बसायचो आणि मग थोडस जरा चांगलं वाटायचं आम्हाला त्या बसेस वगैरे बघून अशा आठवणी
2: येस्टडी कॉइन बॉक्स असं
7: अच्छा
2: प्रसादजी जसं तुम्ही आता त्या पाठीमाठ्या जर्नीमध्ये जात आहात तुम्हाला थोडीशी आठवण येत आहे की ते त्या काळामध्ये तुम्ही कशा पद्धतीने आला होता ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये एंट्री केलं तुमचं ऍडमिशन झालं आता तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतलेलं होतं असं तुम्ही म्हटलात ऑलरेडी तुम्हाला थोडासा एक पाठीमाठला अनुभव होता पॉलिटेक्निकचा म्हणा असा काहीतरी विषय असेल तर ज्यावेळेस तुम्ही सेकंड इयरला डायरेक्ट मग तुमचं इथं सुरू केलं कसा होतं मग तुमचं अकॅडमिक स्थितलं कसं राहा त्या काळात
7: अकॅडमिक्स म्हणजे चांगलं होतं माझं इथलं एज्युकेशन वगैरे जे मी बघितलं तर इथे खूप म्हणजे शिक्षक म्हणजे जे आपले प्रोफेसर जे होते ते पण खूप चांगले होते जे प्रॅक्टिकल्स वगैरे जे व्हायचे ते ॲक्च्युअल म्हणजे खरोखर नीट व्यवस्थित एक्सप्लेन करायचे ते येस त्याच्यामुळे म्हणजे एज्युकेशन वाईज मला इथं
2: तुम्हाला कारण तुमचं पॉलिटेक्निक कुठं झालेलं होतं?
7: माझा पॉलिटेक्निक फैजपूर म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये एक फैजपूर गाव आहे तिथे.
2: मग तुम्हाला कसं काय डिफरन्स जाणवलं का खानदेशामध्ये मराठवाड्यामध्ये?
7: ह्यूज डिफरन्स. म्हणजे थोड्या थोड्या अंतराने जसं आपण जातो तसं आपली लँग्वेज चेंज होते. थोडं म्हणजे माणसं कसे वागतात ते थोडे चेंज होतात. तसं आहे मला जाणवला, खूप जाणवला. पण खूप प्रेमळ माणसं मिळाली मला धाराशिवमध्ये आणि मला खूप सांभाळून घेतलं त्यांनी.
2: बरं. हे तीन वर्षामध्ये कसं राहिलं तुमचं? तीन वर्षाचा अकॅडमिक्स तुम्ही म्हणजे तुमचा अभ्यासाची पद्धत असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील, तुम्हाला जे काय अचीव करायचं होतं ते करता आलं का? कसा विषय होता?
7: अभ्यासाची पद्धत म्हणजे आता इंजिनिअरिंगचं तर माहिती आहे की एक थोडासा हंगामीच असतो. पीएल मिळाली म्हणजे आपण अभ्यासाला सुरुवात करतो. सेम माझं पण तेच होतं. मी काही असं रेग्युलर डेली स्टडी वगैरे अजिबात करत नव्हतो. ठीक आहे, जे काही माझी पीएल वगैरे मिळाली मी त्यामध्येच स्टडी करायचो. पण ती पीएलमध्ये पूर्ण डे नाईट म्हणजे रात्रंदिवस कम्प्लीट नोट्स वगैरे सगळ्या नोट डाऊन करून वगैरे आणि त्या वाचून मग आम्ही एक्झामला बसायचो. आणि मग
2: सोशल मीडिया सारखा किंवा इंटरनेटचा त्यावेळेस तेवढा एक्सपोजर,
7: त्यावेळेस एक्सपोजर नव्हतं. एक तर 2003 ला मोबाईल जे होते खूप कमी
2: होते, ब्लॅक अँड व्हाईट छोटे
7: मोबाईल होते आणि खूप कमी जणांकडे होते. मोबाईल बघितला की एकदम आम्हाला वाटायचं अरे बापरे याच्याकडे मोबाईल आहे असं तसं. म्हणजे थोडं तेव्हा त्यावेळेस खूप कमी होते मोबाईल, त्यामुळे असं सोशल मीडिया वगैरे असं काही नव्हतं.
2: आणि इंटरनेटचा वापर,
7: इंटरनेट कॅफे वगैरे होते त्यावेळेस
2: अभ्यासामध्ये त्याचा वापर.
7: अभ्यासामध्ये आम्ही तिथे कम्प्युटर लॅब मध्ये वगैरे थोडं बसायचो किंवा हडपसरला काही लॅब वगैरे काही ईमेल वगैरे काही चेक करायचे असले वगैरे
2: तेवढ्या पुरतं
7: मर्यादित, खूप लिमिटेड होतं. पण आता
2: मग स्टडीसाठी काय मग रेफरन्स बुक आणि लायब्ररी?
7: स्टडीसाठी रेफरन्स बुक, येस.
2: बर
7: आम्ही रेफरन्स बुकच यूज केले स्टडीसाठी. आता जी मुलांना ज्या फॅसिलिटीज आहे ऑनलाईन सगळं डाऊनलोड करता येतात, त्यावेळेस खरंच आम्हाला ती फॅसिलिटी नव्हती. आम्ही रेफरन्स बुकच यूज करायचो. त्या धाराशिवला एक एरिया आहे बघा, तिथे सगळे पुस्तकांची दुकाने, मी नाव विसरतो, तांबरी मला वाटतं,
2: तांबरी एरिया,
7: तांबरी. तिथे त्या पुस्तकांच्या दुकानातून आम्ही ते कम्प्युटर स्टेशनरी आणायचो भरपूर आणि त्या स्टेशनरीवर सगळे आम्ही नोट्स लिहायचो.
2: बरं.
7: कंटिन्यू त्या रेफरन्स बुक मधून काय काय असं आहे त्यात नोट्स लिहून, काही सरांनी वगैरे जे सांगितलं त्या नोट्स वगैरे त्या अशा थोड्या लिहून मग आम्ही त्या नोट्स परीक्षेमध्ये त्या युज करायचो. आणि येस, बाकी असा अभ्यास केला आम्ही.
2: म्हणजे तो एक अभ्यासाचा प्रकार होता. त्याच्यावर थोडस मला आणखीन एक ओपिनियन हवाय, पण ते आता थोडस पुढे जाऊयात आपण. तर मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते श्री प्रसाद पाटील यांच्याशी. 2003 पास आउट आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँच मधले, मूळतः जळगावचे आहेत, आता सध्या पुणे येथे प्रिन्सिपल फायनान्स ग्रुप या ठिकाणी प्रोजेक्ट मॅनेजर आयटी सेक्टर अशा पद्धतीने ते कार्यरत आहेत. तर प्रसादजी, आता तुमचं तर ईटीसी झालेलं होतं टेलिकम्युनिकेशनमध्ये, पॉलिटेक्निक असेल इंजिनिअरिंग असेल, तुम्ही कुठेतरी असं बीएसएनएल टेलिकम्युनिकेशन कंपनीमध्ये जायला होतं, हे काय नेमकं प्रिन्सिपल फायनान्स ग्रुप?
7: नाही, ऍक्च्युअल सांगतो मी, ईएनटीसी हे एक मदर ब्रँच आहे.
2: बर,
7: ठीक आहे. जरी मी आयटीमध्ये गेलो ठीक आहे, तरी ईएनटीसी म्हणजे एक आयटी किंवा कम्प्युटर हे रिलेटेड टू म्हणजे ईएनटीसीच आहे. थोडं माझं असं काही इतका डिफरन्स नाही ठीक आहे. पण मी एक काळाचा ओघ बघून मी आयटीमध्ये गेलो की पुढे स्कोप काय आहे नेक्स्ट. तर आयटीमध्ये खरोखर इन फ्युचरही खूप स्कोप आहे. म्हणजे मी आताही सांगेल, मी आताही सजेस्ट करेल जे काही आता आताचे जे स्टुडंट्स आहे त्यांना की तुम्ही आयटीमध्ये भरपूर स्कोप आहे. तुम्ही तुमचं जे मेन म्हणजे आपण कशासाठी करतो, आपण मेन पैसा कमवतो. आयटीमध्ये भरपूर पैसा आहे ॲज कम्पेअर टू अदर सोर्सेस, म्हणजे कोर कंपनीज वगैरे जे आहे त्याच्यापेक्षा आयटीमध्ये खूप पैसा आहे. ऑनसाईट अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही आयटीमध्ये या, जो काही काळाचा जो हे आहे तो त्याचा स्टडी करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता येत्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ठीक आहे, याला खूप डिमांड आहे ठीक आहे. तर त्या हिशोबाने किंवा
2: डेटा सायन्स, मेटावर्स, सगळ्याच गोष्टी ऐकल्या,
7: येस. तर त्याला ह्या कुठल्या कुठल्या लँग्वेजेसचा स्टडी करायला पाहिजे आपण, याचा स्टडी करा आणि त्या हिशोबाने तुम्ही आय टीमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल पायथन झालं किंवा उप्स म्हणजे जावा वगैरे जे झालं आहे आता, म्हणजे मी तर जावामध्येच काम केलं इतके वर्ष झाले, तर म्हणजे याचा विचार करायला पाहिजे आता, म्हणजे जे काही आता आहे आता. ठीक आहे, आम्ही त्यावेळेस खूप स्ट्रगल केला आम्हाला आय टी मध्ये यायला, पण कारण त्यावेळेस अपॉर्च्युनिटी
2: विचारायचं होतं. 2003 ला पासआउट झाल्या तुम्हाला असं काही जॉब भेटला का तिथं स्ट्रगल करावं लागलं?
7: नाही, इतका इझिली जॉब त्यावेळेस अवेलेबल नव्हते. ठीक आहे, त्यावेळेस अपॉर्च्युनिटीज खूप कमी होत्या, कंपन्या पण इतक्या जास्त नव्हत्या, कमीच होत्या कंपन्या, आणि त्यावेळेस ले ऑफ पण खूप होते. म्हणजे त्यावेळेस जस्ट रिसेंटली ले ऑफ झाला होता, म्हणजे खूप मोठा, तर ते सेक्टर थोडं डाऊन होतं त्यावेळेस 2003 ला. तर मी एक जावाचा कोर्स केला मी. ठीक आहे, कोर जावा, ॲडव्हान्स जावा, किंवा जे काही त्याचे आर्किटेक्चर वगैरे जे काही आहे जावाचे, तर तो थोडं ते मी शिकलो त्याच्यातून. आणि त्यानंतर माझी जी पहिली कंपनी होती ती टेक महिंद्रा, म्हणजे त्यावेळेस ती महिंद्रा ब्रिटिश टेलिकॉम होती.
2: अच्छा.
7: तर तिथे मी एंट्री माझी महिंद्रा ब्रिटिश टेलिकॉममध्ये झाली. तिथे काही महिने, म्हणजे जास्त पण नाही, मी एक जवळजवळ 11 महिने मी तिथे जॉब केला. आणि त्यानंतर मला चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली प्रिन्सिपल फायनान्स ग्रुपमध्ये.
2: अच्छा.
7: तर तेव्हापासून जवळजवळ मला 18 वर्ष झाले मी प्रिन्सिपल फायनान्स ग्रुपमध्येच आहे.
2: काय नेमका तुमचा जॉब प्रोफाईल काय?
7: माझा जॉब प्रोफाईल, मी ॲज अ डेव्हलपर जॉईन केला होता.
2: बर बर.
7: ठीक आहे, म्हणजे वेब डेव्हलपमेंट वगैरे जे आहे तर त्याच्याशी रिलेटेड, म्हणजे प्रिन्सिपल फायनान्स ग्रुप ही एक बँक आहे, प्रिन्सिपल बँक, आणि त्यांचे जे इन्शुरन्सचे जे प्रॉडक्ट आहे तर त्याची डेव्हलपमेंट इथे पुण्यामध्ये आणि हैदराबादमध्ये होते इंडियामध्ये. तर मी इथे पुणे डिव्हिजनला होतो. मी तर मी ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर जॉईन केलं, त्यानंतर मी टेक लीड झालो, त्यानंतर स्क्रम मास्टर झालो, आणि आता प्रोजेक्ट मॅनेजर आहे. मी आता माझे पीपल मॅनेजमेंट ॲज वेल ॲज टेक्निकल गायडन्स, म्हणजे कुठे कोणाला काही प्रॉब्लेम आला त्या सिस्टीममध्ये,
2: ओके,
7: तर मी ते गाईड करतो आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यांचे. आणि पीपल मॅनेजमेंट म्हणजे जे स्क्रम जो मॅनेज करायचा असतो, म्हणजे त्यांचं कॅपॅसिटी मेजर करून त्यांना किती काम द्यायचं आणि त्यांच्याकडून किती काम करून घ्यायचं, हे माझं काम आहे.
2: अच्छा. म्हणजे थोडक्यात आता मला जेवढं अंडरस्टँडिंग होतं त्यानुसार तुम्ही एक टीम लीडर म्हणून बऱ्याच लोकांकडून अशा पद्धतीचं काम करून घेता, तुम्ही पण सांगता.
7: बरोबर.
2: समजा जर असा जर विषय असेल तर आता जे तुमच्या टीममधले जे कोणी आत्ताचे इंजिनियर्स आहेत, जे आत्ता आलेले आहेत, नवीन फ्रेशर्स आहेत किंवा हे आहेत, तुम्हाला काय नेमका डिफरन्स दिसतो तुम्हाला की त्यावेळेसच्या तुमच्या इंजिनिअरिंगच्या स्टडीमधला असेल आत्ताचे जे इंजिनियर आहेत ते काय वाटतं तुम्हाला? म्हणजे
7: ह्यूज डिफरन्स आहे.
2: कसा आहे तो नेमका? पॉझिटिव्ह घ्यायचा की निगेटिव्ह घ्यायचा?
7: नाही, तो पॉझिटिव्हच घ्यायचा.
2: बर.
7: तो डिफरन्स असा आहे ना की माझ्या वेळेचे जे फ्रेशर्स होते तर त्यांना एक्सपोजर खूप कमी होतं.
2: बर.
7: ठीक आहे, प्रत्येक बाबतीमध्ये, म्हणजे कुठली लँग्वेज म्हणा किंवा कुठलं टेक्नॉलॉजी म्हणा, एक्सपोजर खूप कमी होतं. आता जे फ्रेशर्स येतात माझ्या टीममध्ये त्यांना ह्यूज एक्सपोजर असतात. मे बी आता इंटरनेट आहे, त्यांना सोर्सेस खूप आहे, आम्हाला सोर्सेस खूप कमी होते, हे असं पण असू शकतं. आणि मेन म्हणजे कम्युनिकेशन जे आहे, ठीक आहे, तर त्यांना प्लॅटफॉर्म मिळत गेले, म्हणजे आताचे जे फ्रेशर्स आहे ना त्यांना वेगवेगळे प्लॅटफॉर्म मिळत गेले आणि त्यांचं कम्युनिकेशन जे आहे, त्यांची डेअरिंग जी आहे, तर ती मला त्यावेळेसपेक्षा खूप जास्त वाटते आता.
2: अच्छा.
7: हा माझा एक रिअल एक्सपिरियन्स मला असा वाटतो. तर येस, म्हणजे मेन म्हणजे स्ट्रगल तर मी कम्युनिकेशनच्या बाबतीत पण मी थोडा स्ट्रगल केला होता, पण मी तो इम्प्रूव्ह केला, म्हणजे काही कोर्सेस वगैरे काही क्लासेस वगैरे लावून मी तो इम्प्रूव्ह केला.
2: नेमका कसा? कम्युनिकेशन म्हणजे लँग्वेजच्या संदर्भामध्ये की बोलण्यामध्येच? काही
7: बोलण्यामध्ये आपल्याला बोलता येतं, ठीक आहे, नो इश्यूज, पण आपली डेअरिंग होत नाही बोलायची. ठीक आहे, हा एक मेन प्रॉब्लेम, हा माझ्यामध्ये प्रॉब्लेम होता. मे बी दुसऱ्यांमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील, पण म्हणजे आपल्याला समजतं की आपल्याला काय बोलायचं, पण माझी डेअरिंग होत नव्हती त्यावेळेस. मग मी काही पुण्यामध्ये मी काही कोर्सेस वगैरे केले, पर्सनल डेव्हलपमेंट वगैरे ती केली, आणि मग त्यानंतर मग यस मला जसं अपॉर्च्युनिटी मिळत गेला तसं मी पुढे गेलो.
2: नाही मला, कारण ह्या पॉईंटवर तुम्ही स्वतः घेऊन आला, खरं तर हा प्रश्न माझा नेहमी असतोच. जसं की तुम्ही जळगावून इथेपर्यंत आला होता धाराशिवपर्यंत, धाराशिव सो आता मराठवाड्यातला भाग, तो खानदेशातला भाग, म्हणजे तुम्ही काय खूप पुणे मुंबई इथून आलात असा भाग नव्हता, तुम्ही परत पुण्यामध्ये गेलात. तर एकूणच लँग्वेज किंवा आताच्या जर परसेप्शन जर बघायला गेलं तर ठीक आहे, इंटरनेटचं एक्सपोजर आहे, सोशल मीडिया हातात आहे, पण सगळे ग्रामीण भागातून आलेले मुलं आहेत.
7: बरोबर.
2: आणि ते कदाचित मला असं वाटतं की ह्या इंटरनेट युनिव्हर्सिटीमुळे किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे त्यांचं जे नॉलेज आहे ते खरोखरच ते प्रॉपर त्या वेनं आहे की कसं आहे.
7: डिपेंड्स, ते प्रत्येकावर डिपेंड असतं की आपण कुठलं नॉलेज घ्यायचं. कारण आता आपल्याकडे सोर्सेस भरपूर आहे, पण आपण काय नॉलेज घ्यायचं हे त्यांच्यावर डिपेंड करतं. ठीक आहे, पण आता इंटरनेटवर इच अँड एव्हरीथिंग इज अवेलेबल. तुम्ही काहीही अवेलेबल आहे, तुम्ही काही डाउनलोड करू शकता, काय तुम्ही इंटरव्ह्यू प्रिपरेशन कशी असते ती तुम्ही, तुमचं ए आय आहे इंटरव्ह्यू, म्हणजे तुम्ही जर साईटवर गेले आता तर तुमचे इंटरव्ह्यूज ए आयने होतात. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही तशी प्रिपरेशन करू शकता. ठीक आहे, त्यावेळेस तसं नव्हतं. ठीक आहे, तर तुम्ही इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर करा. तुम्ही तुमचं नॉलेज कसं गेन करता येईल ते बघा. हे जे पुणे किंवा मुंबईसारख्या कॉलेजमधले जे मुलं असतात तर त्यांचं ते हेच असतं की त्यांना सेकंड इयर किंवा थर्ड इयरपासून माहिती असतं की आपल्याला पुढे काय करायचं आहे, आपला एम काय आहे. आणि आपल्या माझ्यासारखे ग्रामीण भागातून जे आलेले असतात ना, त्यांना खरोखर म्हणजे आयडिया नसते की आपण म्हणजे ॲटलिस्ट फायनल आपल्याला माहिती असतं की आपल्याला काय करायचं आहे, पण सेकंड किंवा थर्ड इयरला आपल्याला खरंच माहिती नसतं की आपल्याला काय म्हणजे काय एम आहे हा. ठीक आहे, तर हे जे आहे हे मी फेस केलंय, हे पुढच्यांनी फेस करायला नको असं मला वाटतं.
2: अच्छा,
7: म्हणजे त्यांनी त्यांचा एम जो आहे तो सेकंड इयर किंवा थर्ड इयरला त्यांनी डिसाईड करायला पाहिजे की आपल्याला कुठे जायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे.
2: ओके,
7: हे पुणे किंवा मुंबईतल्या मुलांना माहिती असतं खरोखर. कॉलेजमध्येच ते एम डिसाईड करतात की आपल्याला इथे इथे जायचं आहे, आणि ते त्या डायरेक्शनने जातात.
2: आणि त्याच्यामध्ये आपल्या भागातले मुलं
7: कमी पडतात. यस,
2: हे आज पण आहे.
7: हो, आज पण आहे.
2: बर बर. अच्छा, तर आपण जे मित्रांनो चर्चा करत आहोत ते श्री प्रसाद पाटील यांच्याशी. 2003 पासआउट आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधले. सध्या प्रोजेक्ट मॅनेजर आहेत प्रिन्सिपल फायनान्स ग्रुप पुणे येथे, मूळतः जळगावचे आहेत. जसं की आपली ही चर्चा चालू होती त्यामध्ये तुम्ही म्हणत होतात की आपली मुलं थोडशा आताही तुम्हाला तसं थोडं बहुत निदर्शनास येतं. तर मग ह्या जर्नीमध्ये म्हणजे ज्यावेळेस ते इथं कॉलेजला ॲडमिशन घेतात, मग समजा फर्स्ट इयरला घेत असतील, डायरेक्ट सेकंड इयरला घेत असतील, या 4 काय नेमकं त्यांनी आजच्या ह्याला धरून करायला पाहिजे, वेळेला आजचा वेळ त्यांनी
7: एक तर सगळ्यात मोठी गोष्ट मी म्हणतो की मी 100% पैकी 20% फक्त टेक्निकलला मी हे देतो की तुम्हाला 20% जरी आलं तर सफिशियंट आहे, पण 80% तुमचं पर्सनल डेव्हलपमेंट तुम्ही करा, त्याच्याकडे फोकस करा. तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, तुम्हाला व्यवस्थित प्रेझेंट करता यायला पाहिजे, तुम्ही जे काही केलं आहे ते. यस, त्याच्यावरच चांगल्या अपॉर्च्युनिटीज वगैरे.
2: प्रेझेंटेशन,
7: यस, प्रेझेंटेशन स्किल
2: एक्सप्रेशनला खूप महत्त्व आहे.
7: यस, खूप महत्त्व आहे.
2: बा बा, तर निश्चितच हे खूप म्हणजे एक चांगली गोष्ट आहे, कारण तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजर आहात, अनेक फ्रेशर्सना तुम्ही अनुभवताय सध्या, त्याच्यामुळे हे तुमचे जे वर्ड्स आहेत ते गोल्डन वर्ड्स आहेत की जे खरं तर आता जे काही ऐकणारे सगळे मुलाखत ऐकणार आहेत, इंजिनिअरिंगचेच नाही तर कुठल्याही स्ट्रीममधले विद्यार्थी असतील तर त्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे. जर आपण बॅक टू जर्नी तुमच्या 2000 ॲडमिशनच्या ते 2003 या कालावधीत जर आलं, तर तुम्ही असे म्हणजे असे स्टुडंट कसे होतात, म्हणजे तुम्ही ब्राईट स्टुडंट होतात की थोडंसं इकडे तिकडे काम असते?
7: नाही, मी अजिबात.

0: हो तो, ठीक है, मी एक एवरेज स्टूडेंट होतो तरीही तुम्ही म्हणजे जर मेहनत केली आणि तुम्ही तुमचं एम काय आहे तुम्ही जर डिसाईड केलं ना तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल. ठीक आहे, माझा सांगायचा उद्देश हाच आहे.
1: अच्छा अच्छा, म्हणजे असं काही नाहीये की तुमचं फक्त एम म्हणजे काय ते तुम्हाला माहित असायला पाहिजे क्लिअर, त्याच्या भक्तीमध्ये
0: एम तुमचा एक एम क्लिअर पाहिजे, तुम्हाला काय करायचं आहे, ठीक आहे, आणि तुम्ही त्या डायरेक्शनने जा, तुम्हाला सक्सेस नक्की मिळेल.
1: तुम्ही असं म्हणत आहात की तुम्ही ऍडमिशन घ्यायला आल्यानंतर तुमचे वडील सोबत होते, तर थोडंसं फॅमिलीच्या बाबतीत पण सांगा काय.
0: फॅमिलीच्या बाबतीमध्ये माझे वडील शिक्षक,
1: बर,
0: तर ते आता 82 एज आहे त्यांचं.
1: हो,
0: माझी सगळी फॅमिली जी आहे ती म्हणजे वेल एज्युकेटेड फॅमिली आहे सगळी, म्हणजे माझी आई पण डॉक्टरांची मुलगी होती, म्हणजे माझे मामा जे आहे ते मेडिकल ऑफिसर वगैरे आहे. माझे बहिणीच्या घरचे जे असतात ते जळगावचं एम जे कॉलेज म्हणून आहे, तर तिथे प्राचार्य आहे ते आता सध्या. जी 2 नंबरची जी बहीण असते ती माझी सौदी अरेबियाला असते. अरॅमको इंडस्ट्रीज वर्ल्ड बिगेस्ट रिफायनरी आहे, तिथे ते इंजिनियर असतात. तर म्हणजे असं माझं
1: आज मिसेसला पण घेऊन आला ते.
0: हो येस,
1: त्यांच्या बाबतीत पण सांगा.
0: येस, ती माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे. मास्टर ती, तिचं नाव केतकी पाटील, मास्टर ऑफ सायन्स मास्टर केलं तिने.
1: हो,
0: आणि ती पण इलेक्ट्रॉनिक्समधूनच आहे. काही वर्ष तिने एम्बेडेड सिस्टीममध्ये जॉब केला, पण थोडं म्हणजे घर सांभाळायचं किंवा सगळं हे थोडं जरा एक्झर्शन होऊन तिची हेल्थकडे जरा खूप दुर्लक्षत होता, म्हणून आम्ही जॉब सोडला.
1: अच्छा, ओके.
0: येस, आणि आता फॅमिलीमध्ये 2 नवीन मेंबर ॲड झाले आमच्या, ट्विन्स झाले आहेत मला.
1: बर.
0: येस, एक प्रथम आणि मुलीचं नाव आहे पालवी.
1: क्या बात, क्या बात. म्हणजे आता हॅपी फॅमिली असा सध्या तुमचा विषय आहे सगळं.
0: येस,
1: बर. मग त्यावेळेस 2000-2003 कालावधीमध्ये तुम्ही म्हणतात की धाब्यावर बसणं किंवा असं काहीतरी असणं, मग कधी कधी बंक करून क्लासेस वगैरे चित्रपट पाहणं गाणे ऐकणं असं.
0: कधी कधी नाही,
1: बऱ्याच वेळेस.
0: बऱ्याच वेळेस
1: कसं असायचं ते?
0: बऱ्याच वेळा बंक करायचो आम्ही.
1: बर.
0: येस, आणि कोलेसर खूप ओरडायचे आम्हाला.
1: हो,
0: बंक केल्यानंतर, कारण ते खूप स्ट्रिक्ट होते.
1: हो,
0: पण तसं ओव्हरऑल म्हणजे
1: गॅदरिंग मध्ये वगैरे भाग घेणं कधी असं?
0: भाग घेतला नाही आम्ही,
1: पण चेअरअप,
0: पण चेअरअप केला. येस,
1: बर. तुम्हाला वैयक्तिक कशाची आवड मग जास्त?
0: मला गाणी खूप आवडतात
1: ऐकायला.
0: ऐकायला,
1: बर,
0: ऐकायला.
1: कुठले एरामधले?
0: मला 80s 90s मधले जास्त
1: आवडतात.
0: एव्हरग्रीन गाणे होते मला ते, 90s मधले गाणे खूप आवडतात. म्हणजे डेली रात्री माझी मुलगी, म्हणजे मी मुलीला मी झोपवतो आणि तिला पण सेम माझ्यासारखी सवय लागली आहे.
1: ओके,
0: तिला ते गाणे ऐकल्याशिवाय ती झोपतच नाही.
1: तुम्ही रेडिओ त्यांना ऍप डाऊनलोड करा, तुम्हाला फक्त 90s ऐकायला येईल, कारण तुमच्यासाठीच हा रेडिओ
0: जस्ट आत्ताच करतो.
1: कुठलं गाणं असं आहे की जे तुमच्या डोक्यामध्ये चांट करायला लागले की आत्ता तुम्ही या परिसरात आल्या कॅम्पसमध्ये आल्या की तुमच्या डोक्यामध्ये ते गाणं आलं लगेचच?
0: मला
1: म्हणजे कुणाची आठवण आली असेल म्हणून पण असेल?
0: नाही नाही,
1: मैत्रिणी
0: वगैरे तर काही संबंधच नव्हता.
1: अच्छा.
0: म्हणजे जो आमचा पूर्ण ग्रुप जो होता तो सगळा बजरंग दल कार्यकर्ते होते. त्याच्यामुळे मित्र आम्ही खूप होतो आणि खूप एन्जॉय केला. आणि म्हणजे खरोखर मला सांगायचं झालं म्हणजे तो एक जो जिता वही सिकंदर एक मूवी होता 90s मधला, तर मला नक्की तो आठवतो. म्हणजे असं कॅम्पसकडे बघितलं, माझ्या मित्र जे आहे त्यांच्याकडे बघितलं की मला नक्की तो ग्रुप आठवतो मस्त.
1: आणि त्याच्यातलं कुठलं गाणं असं आवडतं?
0: त्याच्यातलं टायटल सॉंगच खूप छान आहे, मला तेच आवडतं.
1: अच्छा, पहिला नशा का ते?
0: पहिला नशा पण आणि एक जो जिताव सिकंदर टायटल सॉंग. येस,
1: तर प्रसाद जी आता काय इन फ्युचर काय? आता 21 तर झालं तुम्हाला, म्हणजे कॉलेज सोडून किंवा तुम्हाला जॉब करून 18 एकाच कंपनीमध्ये म्हणजे डेडिकेटली तुम्ही काम करताय प्रिन्सिपल फायनान्स ग्रुपमध्ये, काय इन फ्युचरमध्ये काय विषय?
0: फ्युचरमध्ये आता जास्तीत जास्त मी 10 जॉब करेल IT मध्ये.
1: बर.
0: बस 10 नाही करायचा मला जॉब.
1: अच्छा.
0: मला माझ्या गावाकडेच जायचं.
1: हां.
0: येस, गावाकडे जाऊन
1: शेती वगैरे असणार?
0: हो, शेती वगैरे आहे माझ्याकडे.
1: बर.
0: केळी वगैरे असते, म्हणजे बागायती आहे.
1: बर बर.
0: तर माझा तरी प्लॅन आहे आताचा की मला

0: खरोखर म्हणजे मला एक असं गावाकडे राहिलेलं मला खूप आवडतं, जो टच जो असतो ना गावाकडचा तो तो पुणे सिटीमध्ये
1: आम्हाला पुणे मुंबई शिवाय तर दुसरं काही सुचत
0: नाही. मला मला पण जवळजवळ 20 वर्ष झाले ना त्याच्यामुळे मला तसा अनुभव आला कदाचित.
1: ओके ओके, तर सगळंच एवढं स्मूथ राहिलं तुमच्या आयुष्यामध्ये?
0: नाही, स्मूथ असं इझिली काहीच नाही राहिलं माझ्या आयुष्यामध्ये. स्ट्रगल खूप आले पण ते मी म्हणजे पार झाले ते माझ्याकडून.
1: कुठले असे गोल्डन वर्ड होते किंवा असं काय होते की जे तुम्हाला मोटिवेट करत राहिलं?
0: मला माझे मेन म्हणजे माझे वडील
1: शिक्षक हा ते
0: ठीक आहे, तर कुठलंही काहीही प्रॉब्लेम असला ना तर मला माझे वडील खूप गाईड करतात आणि म्हणजे माझं माझे मोटिवेशन तेच आहे.
1: बरोबर
0: बरोबर, बस वडीलच.
1: यस, तर प्रसादजी खरं तर तुम्ही खूप चांगल्या अशा गोष्टी सांगितल्या. एक तर तुम्हाला एम क्लिअर पाहिजे, 4 वर्षामध्ये तुम्ही कम्युनिकेशन स्किल आणि स्वतःच्या पर्सनॅलिटी सेल्फ एक्सप्रेशनकडे लक्ष द्या असं म्हटलं, कारण तुमच्याकडे बरेचसे फ्रेशर्स येतात त्यामुळे तो एक तुमचा अनुभव खूप महत्त्वाचा वाटला. हे पूर्ण जर्नी ऐकत असताना निश्चितच म्हणजे तुम्ही त्या काळामध्ये जे काही केलं स्टडीचं असेल आत्ता काय करता हे लक्षात आलं आणि शेवटी आता भविष्यामध्ये 10 वर्षानंतर का असताना पण शेवटी आपल्या गावाखडली म्हणतात ना माती बोला काय माती बोला रही असं काय म्हणतात ते, तशा पद्धतीचा तुमचा एक विषय दिसतो. पण मी तुमच्या या सगळ्या फ्युचरसाठी आणि या बाकी सगळ्या गोष्टीसाठी शुभेच्छा देतो आणि हे मुलाखत निश्चितच तुम्ही ज्यावेळेस आम्ही तुम्हाला लिंक पाठवून देऊ सगळ्या तुमच्या मित्र कंपनीमध्ये आपण शेअर करून
0: हो हो
1: सगळ्यांना ऐकायला सांगा.
0: आणि एक अजून एक मला सांगायचं होतं की कुणालाही काहीही म्हणजे काही सजेशन पाहिजे असेल आय टी मध्ये किंवा हे म्हणजे जे फ्रेशर्स वगैरे असतात प्लीज कनेक्ट विथ मी.
1: ठीक आहे, माझा
0: म्हणजे त्यांना काहीही गायडन्स हवं असेल ठीक आहे तर तुम्ही माझा नंबर शेअर करू शकता?
1: नाही 100% सांगा.
0: ठीक आहे, व्हॉट्सअपवर वगैरे मला मेसेज टाका,
1: नंबर सांगा.
0: ठीक आहे, माझा नंबर आहे 9970499754.
1: तेव्हा प्रसादजी यांचा मोबाईल क्रमांक आहे 9970499754. तर एकतर तुम्ही पहिल्यांदा व्हॉट्सअप मेसेज करा जेणेकरून तुमचं सगळे डिटेल्स जेणेकरून त्यांना लक्षात येईल की तुम्ही कशासाठी मेसेज करताय आणि ते तुम्हाला कॉल बॅक करतील.
0: हो येस नक्की.
1: तर निश्चित तुम्ही हे खूप इनिशिएटिव्ह चांगलं घेतलं की जर काही अडचणी येणार असतील तर तुम्ही त्यांना गायडन्स करा.
0: नक्की नक्की, कारण मी जे फेस केलंय ते म्हणजे माझ्या कॉलेजच्या मुलांनी फेस नको करायला.
1: येस
0: ठीक आहे, त्याच्यामुळे मी नक्की चांगलं गायडन्स करेल त्यांना.
1: येस, तेव्हा प्रसादजी आपण आलात खरं तर आणि विथ फॅमिली आलात त्यासाठी मी तुमच्या दोघांच्याही रेडिओ तरुणाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पुढील सर्व इच्छा आकांक्षा अपेक्षांसाठी मी रेडिओ तरुणाच्या वतीने शुभेच्छा देतो.
0: येस धन्यवाद.
1: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तरुणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेय रेडिओ तरुणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तरुणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तरुणा ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबाद जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तरुणा. आपण https://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तरुणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला करा फॉलो करा, तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा, त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तरुणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू
1: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
2: अगं रीमा सोलर पॅनल बसवून घे ना कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं
3: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करणे का भी है
2: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं तुम्हीही बसवून घ्या
4: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज श्रोते हो मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा

0: ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे। यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे। यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे।
2: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची

0: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यगर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
0: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर।
2: हर घर सूर्यघर।
3: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक। हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00। प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
2: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
3: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात 1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in। सूर्यघर। तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे। ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे। सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे। आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे।
2: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है।
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
4: मंडळी नमस्कार। मंडळी आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोतेहो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, पावसाळी दिवस सुरू होणार आहेत, पावसाळा आपला लवकरच सुरू होतो आहे, अशा या सगळ्या वातावरणामध्ये आपल्याला आपल्या गाई म्हशींसाठी लसीकरण करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। वेळेवर लसीकरणामुळं रोगप्रतिकारक क्षमता सुधारते, त्यांना विविध प्रकारच्या संक्रामक आजारापासून संरक्षण मिळते। लसीकरणामुळे येणारा ताप आणि शारीरिक ताण यामुळे थोड्या प्रमाणात दूध उत्पादन कमी होऊ शकतं, परंतु 1 ते 2 दिवसात ते सुधारू शकतं। आणि जे लसीकरण करायचं आहे ते पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानं लसीकरण करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मंडळी, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांना लाळ्या, खुरकूत, घटसर्फ, फऱ्या, अंत्रविषार या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होत असतो। या आजारांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपचार करण्यास वेळ मिळत नाही। लाळ्या, खुरकूत आजारामुळे

बचत होते, जनावरांची आरोग्य स्थिती सुधारते, ज्यामुळे दूध मांस किंवा अंडी उत्पादनात देखील वाढ होते. जनावरांचे सर्वांगीण स्वास्थ्य आणि जीवन गुणवत्ता लसीकरणामुळे सुधारते. लसीकरणाचं नियोजन करीत असताना कोणत्याही जनावराला लसीकरण करण्यापूर्वी आठवडाभर आधी जंतनाशक औषध पाजणं हे अत्यंत गरजेचं आहे. जनावरांच्या शरीरावरील गोचिड, गोमाशा, उवा, लिखा, पिसवा इत्यादी कीटकांचे योग्य प्रकारे नियंत्रण करणं देखील खूप गरजेचं आहे. रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना क्षार आणि जीवनसत्वांचा पुरवठा करणं गरजेचं आहे. उत्तम रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना चांगला सकस असा आहार देणंसुद्धा गरजेचं झालेलं आहे. मंडळी, पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने सर्व गाभण जनावरांना लस देणे महत्त्वाचे आहे. विशेषत आंत्रविषार आणि धनुर्वाताची लस गाभण शेळ्या मेंढ्यांना दिल्यामुळं व्याल्यानंतर जनावरांना पिलांना हे आजार होत नाहीत, कारण नवजात पिलांना चिकाद्वारे रोगप्रतिकारक शक्ती मिळत राहते. लसीकरणामुळे येणारा ताप, शारीरिक ताण यामुळे थोड्या प्रमाणात दूध उत्पादन कमी होऊ शकतं, परंतु ते केवळ 1 ते 2 दिवस राहतं. नंतर पूर्वीप्रमाणे जनावरे दूध देखील उत्तम प्रकारे देऊ शकतात. दिलेल्या जागेवर लगेचच हलक्या हाताने चोळल्यास गाठ येत नाही. आलेल्या गाठीला कोमट पाण्याने शेकलं तर गाठ जिरून जाऊ शकते. मांसात देवाच्या लसी मांसातच टोचाव्या, तसेच कातडीखाली टोचाव्याच्या लसी कातडीखालीच टोचणं गरजेचं आहे, अन्यथा गाठ येण्याचे प्रमाण वाढू शकते. लसीकरण करत असताना जी काळजी घ्यावायची आहे मंडळी, त्याच्या संदर्भात बघूयात. लस ही नेहमी थंड कोरड्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. फ्रीजच्या खालच्या कप्प्यात ठेवावी, बर्फाच्या कप्प्यात सहसा लसी ठेवू नयेत. लस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने आण करताना उघड्यावर न आणता थर्मासमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत बर्फात ठेवून आणणं गरजेचं आहे. उघड्यावरील लस जनावरांना टोचू नये. 2 वेगवेगळ्या लसी एकत्र मिसळून टोचू नयेत. कळपातील सर्वच जनावरांना एकाच वेळी लसीकरण करून घ्यावं. लसीकरणाच्या जागेवर टिंचर, आयोडीन, स्पिरिट लावू नका. लस खरेदी करताना चांगल्या कंपनीची लस खरेदी करावी. कालबाह्य झालेली लस वापरू नये. जनावरांना ठरवून दिलेल्या मात्रेमध्ये पशुतज्ज्ञाकडून लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. स्वतः कमी किंवा जास्त मात्रा वापर करू नये. लसीकरण हे दिवसातील थंड वेळी किंवा सकाळी, अगदी लवकर सकाळी किंवा मग सायंकाळी लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. लसीकरणासाठी वापरली जाणारी सुई किंवा सिरेज उकळत्या पाण्यातून निर्जंतिक करून त्या वापरणं गरजेचं आहे. त्यांना कोणतंही रसायन शेतकरी बांधवांनी लावू नये, रसायन कुठलंही लावू नये. लसीकरण करण्यासाठी तयार केलेली लस लवकरात लवकर वापरून ती संपून टाकावी. शिल्लक लसीचा वापर करू नये. लसीकरणासाठी जे योग्य वय आहे ते बघूयात मंडळी. घटसर्प आणि फऱ्या रोगाचे लसीकरण 6 महिन्यांच्या वासरांना किंवा त्यापेक्षा मोठ्या जनावरांना करणं गरजेचं आहे. लाळ्या खुरकूत आजाराच्या नियंत्रणासाठी लसीकरण जर वासराच्या आईला केलं नसेल तर 6 ते 8 आठवडे वयाच्या वासरांना आणि त्यापुढील जनावरांना लसीकरण करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आंत्रविषार नियंत्रक लस वासराच्या आईला दिली नसेल तर ती वासराला पहिल्या आठवड्यात देणं गरजेचं आहे, आणि दिली असेल तर ते 4 ते 6 वयाच्या आठवड्याचं वय ज्या वासरांचं आहे त्यांना देखील देणं गरजेचं आहे. आता लसीकरणानंतर आजार उद्भवण्याची जी कारणं आहेत ती देखील मंडळी आपण बघणार आहोत. लसीची साठवणूक योग्य पद्धतीने थंड जागेत केली नसल्यास, मात्रा योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी न दिल्यामुळे लसीकरणातील अनियमितता, कालबाह्य झालेल्या लसीचा वापर करणे किंवा शिल्लक राहिलेल्या लसीचा वापर पुढील वर्षी करणे, अशक्त आजारी जनावरांना लसीकरण केल्यास किंवा जनावरांमध्ये आंतर आणि बाह्य परोपजीवीचा प्रादुर्भाव असल्यास, तसेच जनावरांमध्ये जीवनसत्व किंवा क्षाराची कमतरता असल्यास अशा जनावरांना आजार देखील उद्भवू शकतात. परंतु एकंदरीत जर शेतकरी मंडळी आपण जर विचार केला तर आपल्या पशूंसाठी लसीकरण करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता शेळ्या मेंढ्यांमधील जे लसीकरण आहे ते थोडक्यात जाणून घेऊयात. आजार आहे PPR प्रकार विषाणूजन्य, मात्रा 1 मिली. वेळ पहिला डोस 3 महिन्यांच्या करडांना, डिसेंबर जानेवारीमध्ये, नंतर 3 वर्षाने.
मंडळी यानंतर बघूयात अंतर विषार. विषाणूजन्य आहे. 1 मिली पहिला डोस 3 महिने वय असताना, नंतर बूस्टर

0: दोष 15 दिवसांनी एप्रिल मे महिन्यात करून घेणं खूप गरजेचं आहे. देवी आजारासाठी बघूयात, हा आहे विषाणूजन्य. 1 मिली मात्रा देणं गरजेचं आहे. पहिला डोस 3 महिने वय असताना नंतर वार्षिक. लाळ्या खुरकूतसाठी मंडळी बघणार आहोत, विषाणूजन्य आहे, 1 मिली मात्रा द्यायची आहे. पहिली लस 4 महिने वय असताना, बूस्टर लस 1 महिना नंतर एप्रिल ऑक्टोबरपासून वर्षातून 2 वेळा देणं गरजेचं आहे. शेळ्या मेंढ्यांमधील लसीकरण आपण या ठिकाणी पाहत आहोत. घटसर्पच्या संदर्भात बघूयात, विषाणूजन्य असा आजार आहे, 1 मिली मात्रा असणं आवश्यक आहे. पहिली लस 6 महिने वय असताना नंतर मान्सूनपूर्व फक्त आजार असलेल्या भागात ही लस देणं गरजेचं आहे. मंडळी, यानंतर आपण बघणार आहोत गाई म्हशींमधील लसीकरणाचं जे महत्त्वाचं वेळापत्रक आहे त्याच्या संदर्भामध्ये. लाळ्या खुरकूत आजाराच्या विषयी बघणार आहोत, विषाणूजन्य असा आजार आहे, मात्रा आहे 2 मिली. पहिली लस 4 महिने वय असताना, बूस्टर लस 1 महिन्यानंतर आणि वर्षातून 2 वेळा मार्च आणि डिसेंबर या महिन्यात देणं गरजेचं आहे. फऱ्याच्या संदर्भात बघणार आहोत, जीवाणूजन्य आजार आहे, 3 मिली मात्रा आहे. पहिला डोस आहे 6 महिने वय असताना, नंतर वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी लस देणं खूप गरजेचं आहे. घटसर्प आजाराच्या संदर्भात बघणार आहोत, जीवाणूजन्य आजार आहे, 3 मिली मात्रा आहे. पहिला डोस जो आहे तो 6 महिने वय असताना, नंतर वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी. तर हे लसीचं असं वेळापत्रक आहे. तर ह्या लसी ज्या आपल्याला करा द्यायच्या आहेत किंवा लसीकरण जे आपलं करून घ्यायचं आहे ते पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानं करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर त्यांच्या सल्ल्यानं आपण लसीकरण केलं तर ते निर्धोक होऊ शकतं, त्याचबरोबर आपल्या पशूंना त्याचा योग्य असा फायदा त्यांच्या जीवनभर मिळू शकतो. तेव्हा आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच आपण पुन्हा भेटणार आहोत. शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये आणि पावसाळ्यातील आजाराच्या संदर्भात देखील आपण लवकरच या कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती करून घेणार आहोत. आपण ऐकत रहा रेडिओ 13 91.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ 13 ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ 13 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
1: 13 ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
2: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, 13 ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
3: कानेकर, गिरीश खानेकर, सचिन पिळगावकर, अहो अत्रे, धोत्रे, म्हात्रे, कोत्रे, पाठारे, महेश कोठारे, अहो सिप्पी, भप्पी, खोसला, चोपरा, घई देसाई,
4: जरा लक्षात ठेवा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71
1: आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून टाइप करा रेडिओ तेरणा 90.4 रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा नमस्कार आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे RJ प्रगती पुन्हा एकदा आली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो घेऊन क्लासिक रेडिओ शोच्या माध्यमातून मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अनेक कलाकारांना आपण भेटत आहोत आणि क्लासिक रेडिओ शोला आपल्या सर्वांचाच भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे आजच्या क्लासिक रेडिओ शोच्या माध्यमातून अशाच हरहुन्नरी कलाकाराला आज आपण भेटणार आहोत ध्वनी मुद्रिका आणि कॅसेटच्या जमान्यात अशा दोन्ही माध्यमात सहभागी झालेल्या मधुर आणि तरल आवाजाच्या गायिका म्हणजे अनुराधा पौडवाल 80 आणि 90 दशकामध्ये त्यांनी त्यांच्या गोड आणि मधाळ प्रेमगीतांनी अनेकांना मोहिनी घातली आहे आशिकी साजन बेटा या बॉलिवूड सिनेमांमध्ये गाऊन तरुण वर्गांची धकधक वाढवली आहे तर याच आवाजानं अनेकांमध्ये भक्ती संगीताची गोडी निर्माण केली आहे अभिमान या सिनेमाच्या एका छोट्याशा श्लोकापासून सुरू झालेला त्यांचा सांगीतिक प्रवास हा खरोखरच अलौकिक आणि थक्क करणार आहे क्लासिक रेडिओ शो मधून माझा हाच प्रयत्न असतो की एखादी व्यक्ती कलाकार म्हणून किती मोठी होती याही पलीकडे जाऊन ती माणूस म्हणून कशी होती याचा शोध घेण्याचा अनुराधा पौडवाल यांच्या जेव्हा अनेक मुलाखती पाहण्यात आल्या तेव्हा त्यातून एक गोष्ट समोर आली ती म्हणजे आपण त्यांच्याविषयी कायम हे ऐकलं आहे की त्या काळी आघाडीच्या गायिकांचं वर्चस्व होतं त्यांची मोनोपोली होती म्हणजेच मक्तेदारी होती अशा अनेक वादळांसमोर टिकाव धरणं सिनेसृष्टीत टिकून राहणं हे अत्यंत कठीण काम होतं पण अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल गळ्यानं ते केलं सिनेसृष्टीत टिकून राहणं हे अत्यंत कठीण काम होतं पण अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल गळ्यानं ते केलं अनेकदा आपण यांच्याविषयी निगेटिव्ह गोष्टी जास्त ऐकल्यात की त्यांना योग्य त्या संधी दिल्या गेल्या नाहीत आघाडीच्या अनेक गायकांनी त्यांना गाणी मिळू दिली नाहीत आणि म्हणून अनुराधा पौडवाल करिअरच्या पीकवरती असून देखील राजकारणामुळे त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली यावरती अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी सांगितलंय की स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या त्यांच्या दैवत होत्या अगदी एकलव्याप्रमाणे त्यांनी त्यांच्याच गाण्याची उपासना केली होती एका मुलाखतीत त्यांनी खूप सुंदरपणे सांगितलंय की आपल्या गुरुशी आपली कधीच तुलना होऊ शकत नाही त्या गाणं शिकल्या नव्हत्या आणि जे काही शिकल्या ते लता दिदींना ऐकून ऐकून शिकल्या हे कबूल करण्यासाठी हे मान्य करण्यासाठी सुद्धा मनाचा किती मोठेपणा असावा लागेल ना अनुराधा पौडवाल यांच्या आयुष्याची जडणघडण नेमकी कशी झाली हेच आपण आज उलगडणार आहेत आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून चला तर सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शोची पहिलं गाणं येत आहे तुमच्या भेटीला ऐकूयात

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत। आज आपण बोलतोय भारताचा चौथा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मश्रीनं गौरवलेल्या श्रेष्ठ गायिका म्हणजे अनुराधा पौडवाल यांच्याबद्दल। लहानपणी अनुराधा पौडवाल यांचा आवाज घोगरा होता, मला माहिती आहे पटणं थोडंसं कठीण आहे, पण त्यांनीच ही गोष्ट शेअर केली होती। इयत्ता 4th मध्ये असताना त्यांनी लता दिदींचं एक लाईव्ह रेकॉर्डिंग ऐकलं होतं आणि ते ऐकून आवाज म्हणजे लता दिदींचा हे त्यांच्या मनात कुठेतरी ठसलं होतं। पुढे एकदा निमोनियाशी झुंज देत असताना त्यांनी लता दिदींच्या आवाजातली भगवद्गीता अनेक महिने ऐकली। या काळामध्ये त्यांचा आवाजही फुटत नव्हता, पण जेव्हा त्या या आजारातून बऱ्या झाल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा आवाजच बदलून गेलाय। त्यामुळं ज्या आवाजानं जगण्याची उमेद दिली, ज्या आवाजामुळे भगवद्गीतेमुळे संस्कृतीवरती त्यांचं प्रेम जडलं, त्या आवाजाविषयी त्यांच्या मनात केवळ प्रेम आणि आदरच भरलाय। अनुराधा पौडवाल यांचे या निमित्तानं काही इंटरव्ह्यूज तुम्हीही जरूर पहा। कलाकार गायिका म्हणून तर त्या ज्येष्ठ आहेतच, पण एक माणूस म्हणून त्यांचं साधं बोलणं आपल्याला किती शिकवून जातं याचाच तुम्हाला प्रत्यय येईल।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. अनुराधा पौडवाल यांचं लग्न खूप लवकर झालं. त्यांना लहानपणापासूनच गाण्याची प्रचंड आवड होती. पण घरची अशी परिस्थिती होती की चांगल्या घरातल्या मुली गाणं बिणं म्हणत नाहीत, त्या सुखाचा संसार करतात असे त्यांच्या वडिलांचे विचार होते आणि त्यामुळं सिनेसृष्टीपासून त्या दूरच होत्या. त्यांच्या आजीचं मात्र एक स्वप्न होतं, माझ्या मरण्याआधी तुझं एखादं तरी गाणं रेकॉर्ड व्हावं. नंतर अनुराधा पौडवाल त्यांनी इतकी गाणी गायली की त्यांच्या आजी त्यांना गमतीनं म्हणायच्या की आता काय, जिथे तिथे तू गातच असतेस. अनुराधा यांच्या अनेक मुलाखतीतून हे दिसतं की त्यांच्यामध्ये एक आदर्श कुटुंबवत्सल स्त्री आहे. त्यांनीच अनेक मुलाखतीतून सांगितलंय की त्या फार महत्वाकांक्षी, खूप मोठी स्वप्न बघणाऱ्या अशा खरंच नव्हत्या. जसं आयुष्य येईल, जशा संधी येतील, त्या मात्र त्या स्वीकारत गेल्या. अनुराधा पौडवाल यांचे पती अरुण पौडवाल हे संगीतकार, संयोजक आणि उत्तम वादक होते. मराठी हिंदी सिनेजगतात आपली छाप सोडणारे संगीतकार अनिल अरुण म्हणजेच अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल यांनी संगीत दिलेल्या बहारदार गीतांचं गारुड आजही आपल्या रसिकांच्या मनात कायम आहे. या जोडीनं मराठी सिनेसंगीताचा चेहरा मोहराच बदलून टाकला. पण तुम्हाला माहिती आहे का, अनुराधा पौडवाल यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की त्यांना त्यांचे पती अरुण पौडवाल यांचा प्रचंड अभिमान या गोष्टीसाठी होता की ते कधीही कुठल्या निर्मात्याकडे जाऊन म्हणाले नाहीत की माझी बायको गाते हा, तिला एखादी संधी देता का. अरुण पौडवाल हे त्यांच्या कामात एकदम परफेक्ट होते. मी माझ्या बायकोची कुठेही शिफारस करणार नाही, तुम्हाला तिचं गाणं आवडलं आणि तुमची इच्छा असेल तर मी सिनेमासाठी तिच्याकडून गाणं गाऊन घेईन, अशी भूमिका त्यांची कायम असायची. येते अनिल अरुण यांनी संगीत दिलेलं आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं अष्टविनायक सिनेमातलं हे गाजलेलं गाणं क्लासिक रेडिओ शो मधून.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. मगाशी सांगितलं तसं शब्द सुरांवर जबरदस्त हुकूमत असलेले अनिल अरुण या संगीतकार जोडीनं अनेक हिट गाणी आपल्याला दिली आहेत. अरुण पौडवाल यांनी कधीही त्यांची पत्नी अनुराधा पौडवाल यांच्यासाठी कोणाकडेही हिला गाणं देता का किंवा ती खूप छान गाते असं म्हणून शिफारस केली नाही. अरुण पौडवाल यांच्या घरी अनेकदा गाण्याच्या बैठकी व्हायच्या. त्यांच्या अनेक जवळच्या मंडळींना माहिती नव्हतं की अनुराधा पौडवाल या गातात. एकदा शरद पिळगावकर जे अनुराधा पौडवाल यांना त्यांचा भाऊ मानायचे त्यांनी एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये अनुराधा यांचं गाणं ऐकलं आणि ते अरुण पौडवाल यांना येऊन म्हणाले की ते इतकं सुंदर गातात की त्यांनी गायलं पाहिजे. आणि नंतर पहिल्यांदा अनिल अरुण या जोडीसाठी अनुराधा पौडवाल गायल्या. ते गाणं होतं मी जलवंती. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण अनुराधा पौडवाल यांच्याबद्दल बोलतोय. त्या त्यांच्या गाण्याचं त्यांच्या यशाचं श्रेय देतात ते म्हणजे त्यांच्या गुरूंना आणि त्यांच्या घरच्या मंडळींना. अनुराधा यांचे सासरे ज्यांचा त्यांच्यावरती प्रचंड जीव होता, आपली सून उत्तम गाते याचा त्यांना प्रचंड अभिमान होता आणि ते कायम आपल्या मुलाला म्हणजेच अरुणजी पौडवाल यांना सांगायचे की ही मुलगी एक दिवस मोठी गायिका होणार, तू तिचं एक गाणं आशा भोसले यांच्यासोबत डुएट रेकॉर्ड कर. यावरती अरुणजी त्यांना म्हणाले, अहो असं नाही चालत, तुम्हाला तुमची सून आहे म्हणून वाटत असेल, पण ही बाकी सारी मातब्बर मंडळी आहेत. माझी बायको फारसं गाणं शिकलेली नसताना मी कसं काय तिला गाणं गायला सगळ्यांबरोबर उभं करू. यावरती कायम घरात वादविवाद चालू असायचे, पण त्यानंतर अभिमान मधला त्यांचा श्लोक अनुराधा पौडवाल यांनी गायला जो अत्यंत लोकप्रिय झाला आणि अनुराधा पौडवाल या आवाजाची ओळख साऱ्यांनाच झाली.

1975 च्या मे मध्ये अनुराधा यांचे सासरे गेले. यावेळी त्यांचे पती म्हणजेच अरुणजी कार्यक्रमांच्या दौऱ्यासाठी भारताबाहेर गेले होते. या दरम्यान त्यांना बाळासाहेबांचा म्हणजेच हृदयनाथ मंगेशकरांचा फोन आला की अशी एक अमकी ठमकी तारीख आहे, रेकॉर्डिंगला यायला जमेल का? त्या म्हणाल्या, माफ करा, आपण तारीख बदलू शकतो का? कारण माझे सासरे गेलेत. यावर हृदयनाथजी त्यांचं सांत्वन करत म्हणाले की तारीख मात्र बदलता येणार नाही, कारण आशाजींकडे दुसरी तारीख नाहीये. यावर अनुराधा या म्हणाल्या की माझं गाणं आहे तर आशाजींची तारीख का हवी आहे तुम्हाला? आणि मग समजलं गाणं डुएट आहे. तरी सुद्धा अनुराधाजींनी सांगितलं नाही की घरच्या जबाबदाऱ्यांमुळे मला काही हे गाणं गायला येणं शक्य होणार नाही. ही गोष्ट जेव्हा त्यांच्या सासूबाईंना समजली तेव्हा सासूबाई म्हणाल्या, तू जा आणि गा, कारण तेच तर त्यांच्या सासऱ्यांचं स्वप्न होतं, आशाजींसोबत डुएट गाणं. आणि आपल्या सासऱ्यांच्या 13व्या दिवशी हे गाणं रेकॉर्ड झालं. ह्या गाण्यानं इतिहास घडवला आणि ते गाणं होतं आला आला वारा. आशा भोसले यांच्यासोबत गायलेलं हे गीत अनुराधाजींसाठी स्पेशल ठरलं. आणि म्हणूनच तर त्या कायम म्हणतात की घरच्यांच्या इच्छेशक्तीच्या जोरावर माझी कारकीर्द ठरली आहे. आणि म्हणूनच तर त्या कायम म्हणतात की घरच्यांच्या इच्छेशक्तीवर माझी कारकीर्द घडली आहे.

त्यांच्या करिअरचा ग्राफ पाहिला आणि जाणून घेतला तर लक्षात येईल की त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती ती म्हणजे अभिमान मधल्या श्लोकापासून, जी शिवस्तुती होती. त्यानंतर हिरो सिनेमातलं गाणं त्यांचं प्रचंड हिट ठरलं, पण त्याआधी त्या सुभाष घईंच्या चित्रपटासाठी त्यांनी गायत्री मंत्र गायल्या होत्या. आशिकी, दिल है की मानता नहीं सिनेमाच्या आधी त्यांनी मनाचे श्लोक रेकॉर्ड केले. तुलसी भजन, कृष्ण भजन, मीरा भजन हेही काम त्याचबरोबरीनं सुरू केलं होतं. बॉलिवूड संगीताबरोबरीनं त्या भक्ती संगीताची सांगड घालत होत्या, त्यामुळं भक्ती संगीताचा आणि त्यांनी जो जोडलेला हा आध्यात्मिक धागा त्यांनी कधीही तुटू दिला नाही. शेवटी काय, मराठी चित्रपट संगीत आणि हिंदी चित्रपट संगीत आपल्या सर्वोत्तम गायिकेच्या माध्यमातून अनुराधा पौडवाल यांनी रसिकांना एक अलौकिक भेट दिली आहे. त्यांची गाणी आपल्याला कायम मंत्रमुग्ध करत राहतील हीच अपेक्षा. आज क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण इथेच थांबतोय. आपले कार्यक्रम तुम्ही ऐकत असाल तर नक्की सांगा. एव्हाना रेडिओ तेरणा ऍप तुम्ही डाउनलोड केलंच असेल. कार्यक्रम आवडला असेल तर नक्की मनापासून दाद द्या. पुन्हा भेटूयात नव्या भागात. काही माणसं इतकी मोठी ग्रेट बनली हा प्रवास उलगडण्यासाठी, त्यातूनच शिकण्यासाठी. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मी आरजे प्रगती इथेच निरोप घेते. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचंच। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 99 59 00।

आपण ऐकत आहात रेडिओ प्रेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात पुन्हा एकदा मी आरजे प्रगती स्वागत करते सर्व श्रोत्यांचं. आणि आज देखील धाराशिवमध्ये ढगाळचं वातावरण आणि चौफेर असा थोडासा गारवा जाणवतो आहे. तर हवा भरपूर सुटली आहे इथे आणि कुठे कुठे पाऊस झाला आहे नक्कीच सांगा. काल इथे थोडासा ओझरता पाऊस झाला आहे. आणखीन आपल्या भागात कुठे कुठे पाऊस झाला आहे किंवा चालू आहे हे सांगू शकताय. पावसाच्या आठवणी तुम्ही सांगू शकताय. पावसात काय खावं असं वाटतं हे देखील तुम्ही सांगू शकता. या पावसाळ्यात बऱ्याचशा म्हणजे खरं तर आपण म्हणतो की गरम गरम खाण्यास खूप आपल्याला आवडतं. तर अशी कोणती गोष्ट आहे तुम्हाला जी पावसाळ्यात तुम्ही सारखं खाता पिता पिता म्हणजे चहाच पिता है. तर असं जे पावसाळ्यातलं खाणं आहे आपलं किंवा आपल्या पावसाळ्यात आपले कोणकोणते पदार्थ आपण खाल्ले जातात आपल्याकडे जे की आपल्यासाठी ऊर्जा देणारे असतात किंवा आपल्या शरीराला गरमी देण्यासाठी ते जे पदार्थ आहेत पदार्थ, तर ते कुठले पदार्थ तुम्ही खाता आणि स्वतःची काळजी देखील घेण्यासाठी या पावसाळ्यात आपण काय केलं पाहिजे. पावसाळ्यात एक झाड लावलं पाहिजे याच्यासाठी देखील मी आपल्या श्रोत्यांना सांगितलं होतं की आपण एक झाड लावून मला फोटो पाठवायचा आहे. तर आज आहे 3 जुलै. तर आज आहे संकष्ट चतुर्थी देखील आणि त्याचबरोबर आज आपले किशोर कुमार यांचे जे पुत्र आहेत अमित कुमार यांचा बर्थडे आहे. तर ते संगीतकार आहेत, अभिनेते आहेत, ते महान गायक देखील आहेत. किशोर कुमार यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत ते. अनेक हिंदी बंगाली आणि मराठी गाणी त्यांनी गायली आहेत. तर खरं तर त्यांचं सुरुवातीचं जीवन हे त्यांचा जन्म कोलकाता म्हणजे पश्चिम बंगाल येथे झाला होता आणि त्यांच्या आईंचं नाव आहे रुमा गुहा हे होतं आणि त्या देखील गायिका होत्या. तर संगीताची त्यांची कारकीर्द जी होती 1970 सुरू झाली होती. सुपरहिट गाणी त्यांनी गायली आहेत. अगदी आर डी बप्पीदा यांच्यासोबत त्यांनी काम केलं आहे आणि नंतर त्यांची गाणी तर किती सुंदर आहेत पा. कैसा लगता है प्यार तुम मुझे सनम मेरे सनम अतिशय

म्हणजे आपलं वाटणं नाहीत की ती गाणी अमित कुमार यांनी गायली आहेत, खूप सुंदर अशी गाणी आहेत. तर आपलं देखील आज कोणतं गीत अमित कुमार यांचं आवडत असेल तर नक्कीच तुम्ही मला सांगू शकताय. जाओ तुम जाने जहा, जाओ तुम जहा, नरसिम्हा या चित्रपटातील ते गीत आहे. परत देख

ये मौसम और तुम, म्हणजे बरीचशी गाणी आहेत तेजाभी चित्रपटामधील देखील, कह दो कि तुम हे त्यांनी म्हटलेलं आहे, अगदी वाटत नाही त्यांनी म्हटलंय, पण नक्कीच त्यांना विश्व मेन मेन हॅपीनेस ऑफ द डे करूयात. किशोरदांच्या मिमिक्रीमध्ये त्यांनी खूपच, म्हणजे त्यांना खूप आठवणी माहीत आहेत, म्हणजे कधी शोमध्ये ते आले असतील तर नक्कीच ते भरपूर माहिती किशोरदांबद्दल देखील सांगत असतात की किशोरदा कसे होते. तर अशा आज अमित कुमार यांचा बर्थडे आहे, तो देखील आपण सेलिब्रेट करणारच आहोत. तर तत्पूर्वी आज संकष्ट चतुर्थी, त्यानिमित्त गणपती बाप्पा मोरया करूया.

चला गणपती बाप्पा मोरया म्हणत वळूयात पुढच्या फरमाईशकडे. सर्व श्रोतांना आज संकष्ट चतुर्थी आहे त्यानिमित्त शुभेच्छा देऊयात. बरेच जण उपवास करत असतात, देवाची प्रार्थना करतात, पूजा करतात, संध्याकाळी चंद्राची वाट पाहतात, त्या चंद्राची पूजा करून नंतर हा उपवास सोडला जातो. चला तर पुढची फरमाईश देखील. या सीझनमध्ये तुम्ही जांभूळ खाल्ले की नाही माहिती नाही, मी तर खाल्लेत बाबा. तुम्ही खाल्लेत असले तर नक्कीच सांगा मला आज. आणि अशा या जांभळाच्या सीझन जांभूळ सीझन जो असतो तो आंब्याच्या दरम्यानच येत असतो. तर ह्या सीझनमध्ये तुम्ही जांभूळ खाल्लंय का, जांभूळाची कुठली रेसिपी केली आहे का, म्हणजे त्याचं एक ज्यूस जे आहे ते मध्यंतरी खूप फेमस झालं होतं, जिकडे तिकडे त्याच्या व्हिडिओ रील्स व्हायरल झाले होते की जांभळाच्या जांभळ्यापासून ज्यूस केला जातो. तर तो ज्यूस खूप फेमस झाला होता. तर असा ज्यूस तुम्ही पिलात का, किंवा शेतामध्ये तुमच्याकडे झाड आहे का जांभळाचं? तर जांभूळ खरं तर खूप काय म्हणता येईल की खाण्यासाठी खूप छान असतं ते, आणि त्याचबरोबर डायबिटीजवाल्या लोकांसाठी हे खरं तर खूप गुणकारी असतं. त्यांनी जास्तीत जास्त ही जांभळं खाल्ली पाहिजेत या सीझनमध्ये, कारण की त्यांच्या शुगर कंट्रोल होण्यामध्ये याचं खूप महत्त्व मानलं जातं. तर असंच एक गीत आलेलं आहे जे जांभूळवरती या सीझनमध्ये एकदम सुटेबल असं गीत ते दिलेलं आहे. ते आपले श्रोते आहेत, नवीन श्रोते आहेत ते. आता ते श्रोते इतक्या फरमाईशी वरती आले की त्यांचा मेसेज कुठे गेला मला आठवत नाही आहे. त्यांनी सांगितलं की गजानन कावरखे सरांनी त्यांना मेसेज सांगितलं आहे रेडिओ उतरण्याबद्दल. सो तुम्ही लाईव्ह असाल तर प्लीज मला मेसेज करा. त्यांना आज गीत ऐकायचं होतं जांभूळ पिकल्या झाडाखाली. तर हे गीत जैत्र जैत या चित्रपटातील गीत आहे. सुपरहिट ठरलेला तो देखील एक मधमाशी, राणी मधमाशीला शोधण्यासाठी हा जो अट्ठास केला होता, आणि तिथून जो सूड उगवण्याची जी दाखवली आहे याच्यात कथा, ती खूप वेगळी कथा आहे ज्यामध्ये स्मिता पाटील दिसतात. खूप वेगळी भूमिका त्यांनी यात केलेली आहे. सर्व गाणी लोकप्रिय ठरलेली आहेत. इतकी गाणी त्याच्यात साधारण गाणी असतील, 9-10 तरी असतीलच असतील असं मला वाटतं या चित्रपटामध्ये. आणि त्यातली आम्ही ठाकर असेल, लिंगोबाचा डोंगर असेल, जांभूळ पिकल्या झाडाखाली, मी रात टाकली, परत नभ उतरू आलं, अशी जी गीतं आहेत ती खूप कानावरती आपल्याला पडतात. आणि त्यातलंच हे जे गीत आहे खास या सीझनमध्ये आपण ऐकतोत. आणि जैत्र जैत हा महिलाचा खरं तर माइलस्टोन मानला जातो या मराठी चित्रपटांमधला. तर हेच गीत ऐकायचं आहे. आपले नवीन श्रोते आहेत रिसोड जिल्हा वाशिम येथून नवीन श्रोते आहेत आपले रवी बोरकर सर. तर ते म्हणत आहेत माझ्यासोबत माझे मित्र देखील आहेत आणि शेतावर टोके यंत्राने सोयाबीन लागवड करत आम्ही रेडिओ तेरणा ऐकतो आहे. तर थँक्यू सो मच सर, सापडला तुमचा मेसेज मला. तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात जैत्र जैत या चित्रपटातील या सुंदरशा गीताचा. गीत गायला आहे आशा भोसले आणि रवींद्र यांनी.

चला जयत्री जयत या चित्रपटातील ही सुंदर अशी वॉट्सअप फरमाईश, पुढची फरमाईश घेऊयात कर्ज या चित्रपटातील गीत. किशोर दा आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात हे गीत आहे, यल्पींचं म्युझिक आहे, आनंद बक्षी यांचं गीत आहे. कर्ज हा चित्रपट देखील खूप गाजला, सर्वच गाणी लोकप्रिय ठरली होती. आणि खरं तर आज अमित कुमार यांचा बड्डे आहे, चुकून जर कोणाला वाटलं असं किशोर कुमार यांचा असेल तर नाही. तर हेच गीत आज आपल्या श्रोत्यांना ऐकायचं आहे. आपले दारफळचे जे श्रोते आहेत, दत्तात्रय बागल, दारफळ सिन्हा आणि त्यांचे मित्र शुक्राचार्य बारबोले यांना आज कर्ज या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. आज आहे बड्डे अमित कुमार, किशोर दांच्या मुलाचा बड्डे आहे, त्यांची देखील गीतं अशीच भनाट आहेत. तुम्ही नक्कीच आज 9970 590 या क्रमांकावरती पाठवू शकता. तर ऐकूयात दत्तात्रय बागल सर आणि त्यांच्या मित्रपरिवाराची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर आज बर्थडे आहे अमित कुमार यांचं, तर त्यांचं गीत आलेलं आहे जे गीत त्यांनी म्हटल्यासारखं वाटत नाही बाकी. या चित्रपटातील गीत आहे 90s सुपरहिट गाणं राहिलेलं आहे हे बाकी. या चित्रपटातील सलमान खान आणि नगमा यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आहे. अमित कुमार यांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त गीत ऐकायचं आहे. संजय यादव सर आहेत ममदापूर निपाणी बेळगाव येथून, तर त्यांनी गीत पाठवलं आहे आत्ता, तर त्यांना गीत ऐकायचं आहे. कैसा लगता है अच्छा लगता है प्यार का सपना सच्चा लगता है. चला आनंद घेऊया या सुंदर अशा गीताचा.

तर अमित कुमार यांचा बर्थडे तर सेलिब्रेट करतोय, इतर देखील गाणी आपण ऐकतच आहोत. तर पुढची फरमाईश देखील पावसाळ्यात हे गीत मला देखील फार आवडतं. हरिहरन यांचा आवाज आहे, अगदी अल्हाददायक हे गाणं आहे. कुठेही त्याच्यात छेडा छेड नाही, इतकं सायलेंटली गाणं आहे पण ते इतकं छान वाटतं ऐकताना पावसात. साधना सरगम आहेत त्यांच्यासोबत आणि दहक हा चित्रपट आहे. सोनाली बेंद्रे दिसतात आणि अक्षय खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं हे सुंदर गाणं आहे, खूप छान गाणं आहे. तर तेच गीत ऐकायचं आहे. ते म्हणतात श्रोते आपले, नमस्ते आदरणीय ताई. नमस्ते सर, मी तळेगाव दाभाडे MIDC पुणेमध्ये कामाला आहे. इकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे आणि संततधार देखील पडत आहे. वातावरण खूप आल्हाददायक आहे. तर याच निमित्त मला गीत ऐकायचं आहे. लाववही नम्र विनंती, नामदेव गणपत राणे, देहू, पुणे येथून. थँक्यू सो मच सर, खूप छान असं सुटेबल तुम्ही लिहून पाठवलं. आणि तिकडे देखील पाऊस पडतोय पुण्यामध्ये, तर पुण्याचे देखील भरपूर श्रोते आपले लाईव्ह ऐकत असतात, फरमाईश पाठवत देखील असतात. त्यामध्येच आता नवीन श्रोते आपले तळेगावचे ॲड झालेले आहेत. तर थँक्यू सो मच. गीत आहे, सावन बरसे तरसे घर से निकले दिल. याचं म्युझिक जे आहे तुम्ही ऐकाल, फील कराल ते म्युझिक, खूप छान वाटतं. मला पाहायला देखील हे गीत आवडतं आणि ऐकायला देखील. तर आनंद घेऊयात नामदेव गणपती राणे सरांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर अशी काहीशी गाणी आहेत जी आपल्याला पावसात खूप ऐकाविशी वाटतात आणि ती खूप छान वाटतात ऐकताना. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा अशाच गीतांचा आपण आनंद देखील घेत असतो. तर पुढची फरमाइश देखील असंच एक मराठीतलं गाजलेलं गीत आहे जे आशा भोसले यांनी गायलं आहे. तर चित्रपट आहे बिन कामाचा नवरा. तर याच चित्रपटातील गीत आहे जे शांताराम नांदगावकर यांचं हे गीत आहे आणि म्युझिक जे आहे राजेंद्र विनय यांचं आहे. गीत गायलं आहे आशा भोसले यांनी आणि हे गीत सर्वांच्या ओळखीचं असेल. सर म्हणतायत आमच्याकडे पाऊस चालू आहे तर मला आज हे गीत नक्कीच ऐकायचं आहे. श्रोते आहेत आपले संभाजी लोकरे सर, गाव वाघाळा, तालुका पाथरी, जिल्हा परभणी येथून. तर गीत ओ सजूर मजूर पाऊस वारणी अंग माझोल चिंब झालं र. खूप छान आणि खूप त्याला म्युझिक देखील खूप लाभलेलं आहे छान आणि चित्रपट देखील खूप कॉमेडी आहे म्हणता येईल. छान असा चित्रपट. गीतं या चित्रपटातील देखील गाजलेली आहेत. अशोक मामा असतील, परत आपल्या नियमित ज्या रंजना ज्या असतील, कुलदीप पवार आहेत, मधू कांबिलकर आहेत, निळू फुले, असा संमिश्र चित्रपट आहे. सर्व कास्टला घेऊन हा सुंदर असा चित्रपट करण्यात आला होता. खूप छान चित्रपट आहे. 1984 हा चित्रपट आलेला आहे पण आज देखील तो सर्वांना आवडतो. जेव्हा केव्हा तो टी व्हीवरती लागतो आवर्जून सर्वजण पाहायला बसतात. तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात या पावसाळ्यात या सुंदर अशा पावसाच्या गीताचा आनंद घेऊयात.

चला, बिनकामाचं नवरा या चित्रपटातले हे गीत, तर पुढची फरमाईश जी आहे, असा चित्रपट गाजला जो सर्वांना आत्ता देखील खूप आवडतो, तो चित्रपट म्हणजे देवता। या चित्रपटातील गीत बऱ्याच दिवसानंतर आपले नियमित श्रोते जे आहेत पण कधीतरी आजकाल ते फरमाईश पाठवत असतात, जे रागवत देखील असतात आणि खूप हक्काने ते आधी खूप रागवत होते, आता थोडं कमी केलं त्यांनी। तर असे श्रोते आहेत, ते म्हणतात, नमस्कार मॅडम, नमस्कार सर, मी 30 मे रोजी फरमाईश पाठवली होती आणि ती पूर्ण झाली नाही म्हणून फरमाईश पाठवत नव्हतो, आज मात्र परत फरमाईश पाठवायची इच्छा झाली म्हणून आज फरमाईश पाठवतो आहे। मला देवता या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, तरी माझी फरमाईश मॅडम लवकरात लवकर फरमाईश पूर्ण करावी। माझ्यासोबत माझी मिसेज सुजाता रोडी, तसंच आम्ही दोघं सोबत काम करत असतो, काम चालू असताना आपला पण मी रोजच्या रोज, मागील आठवड्यात आपला कार्यक्रम बंद होता, फार मला करमलं नाही, मी आपल्या कार्यक्रमाची फार आतुरतेने वाट पाहत होतो, तरी मॅडम आज पूर्ण करावी फरमाईश असं म्हणतात। तर नक्कीच सर, सुनील रोडी सर जे आपले नियमित श्रोते आहेत, कधीतरी ते देखील फरमाईश पाठवत असतात, तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात सुनील रोडी सर आणि त्यांच्या मिसेस सुजाता रोडी यांची व्हॉट्सअप फरमाईश।

चला तर हा खेळ तर कधीच कोणाला समजत नसतो असं एक गीत होतं जे एव्हरग्रीन आहे असं म्हणता येईल की सगळ्यांनाच ते आवडतं कारण की असे वेगवेगळ्या पद्धतीत आपल्या जीवनामध्ये असे टर्न्स येत राहतात की आपण कधी त्याचा विचारही केला नसतो आणि अशा गोष्टी होऊन जातात आपल्या लाईफमध्ये. तर पुढची फरमाइश घेऊयात. थोडंसं ढगाचं वातावरण इकडे हवा सुटली आहे ढग दाटून आले तर असंच एक गीत आलेलं आहे ढगानं आभाळ दाटलया का असं जे गीत आहे खरं तर जावेद अली वैशाली माडे यांनी हे गीत गायलं आहे. खूप छान असं गीत आहे रौंदळ या चित्रपटातील. तर पावसावर चित्रित झालेलं हे सुंदर असं गीत आहे. तर हे गीत ऐकायचं आहे आपले बऱ्याच दिवसानंतर श्रोते फरमाईश पाठवत आहेत दत्तात्रय खुणे ओम खुणे सोहम वाघमारे शोभा खुणे पळूस तालुका पळूस सांगली महाराष्ट्र येथून. तर आनंद घेऊयात दत्तात्रय खुणे सर आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईशीचा.

तर हे सुंदर असं गीत होतं, एक नंबर या चित्रपटातील गीत आहे. आणि श्रोते जे आहेत ते आहेत आपले नियमित श्रोते आहेत. आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश, जिल्हा सांगली, तालुका कवठे महांकाळ, हिंगणगाव तालुका, सॉरी, येथून बाजीराव सपकाळ सर. ते म्हणत आहेत, आज सर्व श्रोत्यांना आनंद झाला आहे आणि आपले श्रोते सुहासदादा चव्हाण यांनी मला फोन लावून सांगितलं, कार्यक्रम चालू झाला आहे, तुम्ही फरमाईश टाका म्हणून त्यांच्यासाठी डेडिकेट करायचं आहे. बाहेर पाऊस चालू आहे तर सुहासदादा चव्हाण यांना गाणं ऐकायचं आहे. खूप छान असं गीत पाठवलं सर, थँक्यू सो मच. तर हे मित्र खरं तर खूप छान, सुहास सर, की तुम्ही सरांना फरमाईश सांगितलीत की फरमाईश सुरू चालू झाली. बजरंग सपकाळ सर आपले नियमित श्रोते आहेत ते देखील, तर थँक्यू. तर पुढची फरमाईश घेऊयात अशाच गीतासाठी. आपले श्रोते जे आहे ते बऱ्याच दिवसांनी फरमाईश पाठवत आहेत. ते म्हणतात, एक वर्ष झाले मी फरमाईश पाठवतोय की पाठवली आहे, पाठवली नाही तर आज मी फरमाईश पाठवत आहे. गोपाळ घुमरे, एक वर्षापासून मी फरमाईश नाही पाठवली आहे तर तुम्ही ऐकवत नाहीत त्यामुळे बंद केलं होतं, परंतु तेरणा FM ऐकल्याशिवाय काम होत नाही. सध्या पावसाचं वातावरण चालू आहे. मुक्काम पोस्ट दारफळ तालुका माढा. मोहब्बत या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. श्री कन्स्ट्रक्शन, बापू जगताप आणि अमित उबाळे, सुमित उबाळे, शशिकांत उबाळे या सर्वांना देखील हे गीत ऐकायचं आहे. तर नक्कीच सर, आज तुमची फरमाईश पूर्ण करते. एक वर्ष जरी झालं असलं तरी आपले श्रोते जे आहे ते नक्कीच कनेक्टेड असतात आपल्या रेडिओ तरणासोबत. ऐकवात गोपाळ घुमरे सर आणि त्यांच्यासोबत जे सर्व उबाळे फॅमिली आहे यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर पुढची फरमाईश घेऊयात. असंच एक चित्रपट आहे तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. या चित्रपटातील एक गीत जे खूप लोकप्रिय ठरलेलं आहे, स्वर्ग हा नवा. तर हे गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत अरुण कदम, जिल्हा बीड येथून, तालुका माजलगाव. तर ते म्हणतात आज नमस्कार प्रगतीताई. नमस्कार सर. तर आम्हाला आज तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे. तर सर्वच जण हे स्टेटसला देखील आजकाल आपण पाहतो की ठेवत असतात जेव्हा लग्न जमतं किंवा काहीतरी ऑकेजन असतं त्यावेळेस हे गीत आवर्जून सर्वजण स्टेटसला ठेवतात. तर ऐकवायत असं जे सर्वांना आवडीचं गीत आहे, हे गीत अरुण कदम सर यांच्या व्हॉट्सअप फरमाईशीचा आनंद घेऊयात.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. यानंतरची फरमाईश. अमित कुमार यांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त बऱ्याच जणांनी आपल्याला फरमाईश पाठवली आहे, तर त्यामध्येच आपले नियमित नाही आहेत श्रोते, पण पहिल्यांदा फरमाईश पाठवत आहेत. प्रवीण मतेसर उमरखेड जिल्हा यवतमाळ येथून, त्यांना अमित कुमार यांचं गीत ऐकायचं आहे, तेजाब या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर तेजाब या चित्रपटातील हे त्यांचं लोकप्रिय ठरलेलं गीत आहे. अमित कुमार, अनुराधा पौडवाल यांचा आवाज आहे, एल्पिनचं म्युझिक, जावेद अख्तर यांचं गीत. आनंद घेऊयात तेजाब या 90s सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाचा आणि आतील चित्रपटातील गीताचा. श्रोत आहेत प्रवीण मतेसर उमरखेड जिल्हा यवतमाळ इथून.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज 99705900 क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही पाठवू शकताय. या नंबरवरती पूर्ण नाव, पूर्णपत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचे आहेत, जेणेकरून आपली फरमाईश ही मला पूर्ण करता येईल. तर बऱ्याच श्रोत्यांच्या फरमाईशी आणखीन राहिलेल्या आहेत, सर्वच श्रोत्यांच्या फरमाईशी घेण्याचा प्रयत्न करते. एक एक फरमाईश होणेपर्यंत वेळ जातो हे सर्वांनाच माहिती आहे, तर नव्याने सांगायला गरज नाही, कारण की इतर देखील नवीन श्रोते आहेत जे बऱ्याच दिवसानंतर पाठवतात फरमाईश, पण इतर देखील नवीन श्रोते जे ॲड झालेले आहेत त्यांच्या देखील फरमाईशी घेणं तितकंच गरजेचं आहे. तर कुणीही नाराज व्हायचं नाही की माझी फरमाईश घेतली जात नाही. आता हे तर खूप नव्याने वाटतंय मला की पाठवू का नको, बंद करतो. हे जे मेसेजेस येतात आपल्या श्रोत्यांकडून, त्यांना का नाही समजत आहे की फरमाईशी वाढलेल्या आहेत, इतर देखील श्रोते आहेत, पण रेग्युलर श्रोत्यांना देखील मी घेण्याचा प्रयत्न करतेच. नवीन देखील श्रोत्यांना आपल्याला घ्यायचंच आहे, कारण की त्यांच्या फरमाईशी नाही घेतल्या तर ते म्हणतात फक्त जुन्याच श्रोत्यांच्या फरमाईशी घेतात. त्यामुळे मिक्सअप करून मी फरमाईश घेण्याचा प्रयत्न करते, आणि फरमाईश आपली वाजण्याकरता वेळ हा होतोच, हे सर्वांनी लक्षात ठेवावं. तर पुढची फरमाईश घेऊयात. नमस्कार गाव जवळे, उमेश नावडकर, रेश्मा नावडकर. 2 दिवस झालं फरमाईश पाठवत आहे, कार्यक्रम बंद होता तेव्हा आमचा दिवस नव्हता असं म्हणताय. कार्यक्रम चालू झाला, आनंद झाला आहे. तर फरमाईश आज मला आहे वेड या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, श्रेया घोषाल यांच्या आवाजातील हे सुंदरसं गीत आहे, खूप छान गीत आहे. ऐकूयात आपले जे श्रोते आहेत उमेश नावडकर सर आणि रेश्मा नावडकर मॅडमची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एकदा आहात रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. यानंतरची फरमाईश वैद्यनाथ लांबतुरे सर आहेत राम वडगाव तालुका केज जिल्हा बीड येथून. सध्या शेतात सोयाबीन खुरपणी चालू असून मध्ये मध्ये वारे आणि पाऊस येत आहे त्यामुळे मला गीत ऐकायचं आहे. जे गीत आहे आला आला वारा अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांच्या आवाजातील हे सुंदरसं गीत आहे. लोकप्रिय ठरलेलं गीत आहे या वातावरणात हे गीत देखील तेवढंच आपल्या सर्व शेतामध्ये काम करणाऱ्या किंवा इतर देखील श्रोत्यांना हे गीत आवडतं. तर ऐकूयात वैद्यनाथ लांबतुरे सरांची व्हॉट्सअप फरमायशी.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. यानंतरची फरमाईश आहे. नमस्कार प्रगतीताई, कसे आहात असं विचारत आहेत आपले श्रोते. थँक्यू सो मच सर, मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? तर त्यांना आज गीत ऐकायचं आहे स्वप्नील बांदोडकर यांचं जे गीत आहे हा चंद्र तुझ्यासाठी, हे गीत त्यांना ऐकायचं आहे. सोनाली सुहास मुंडेताई आहेत, सॉरी मला वाटलं सर आहेत कारण की डीपीवरती सर दिसत आहेत. तर सोनाली सुहास मुंडेताई राहणार गोपाळपूर तालुका धारूर जिल्हा बीड येथून. म्हणजे बीड आज बऱ्याच बीडच्या फरमाईशी आलेल्या आहेत. बीड गाजवतंय असं आपले जे ओमप्रकाश गीते सर आहेत ते म्हणतात, बीड गाजवतोय तेरणावर आज. आज नक्कीच जास्तीत जास्त फरमाईश बीड इथून आलेले आहेत. काही काल खरं तर असेच बीडचे एक नामवंत व्यक्ती आले होते काल देखील आपल्या रेडिओ तेरणावरती. आय थिंक सो त्यांच्यामुळे किंवा त्यांना कोणीतरी सांगितलं होतं रेडिओ तेरणाबद्दल, त्याच्यामुळे ते खास आले होते इकडे, खास आपल्या व्हिजिट करण्यासाठी आले होते रेडिओ तेरणावरती. तर आय थिंक सो त्याचा इफेक्ट का त्याच्या आधीच आपल्या श्रोत्यांपर्यंत हा बीडमध्ये पोचलेलाच आहे तसं तर. म्हणजे जगभरात आपला रेडिओ तेरणा पॉप्युलर आहेच, पण आज मात्र गाजवला बीडनी, आज रेडिओ तेरणावरती गाजवलेलं आहे. तर ऐकूया सोनाली सुहास मुंडेताईंची. थँक्यू सो मच ताई, मी बरी आहे, तुम्ही कशा आहात ते नक्कीच सांगा. तर त्यांना आज गीत ऐकायचं आहे स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत.

चला तर यानंतरची फरमाईश पूर्ण करूया. तर गुरुवार टू गुरुवार फरमाईश असते पण त्यांची मला पूर्ण करता नाही आली असे आपले श्रोते आहेत. सचिन झेंगडे सर त्यांनी देखील गुरुवार टू गुरुवार फरमाईश पाठवण्याचं त्यांचं देखील ठरलेलं होतं. कोळी सरांची देखील मला काल घेणं झालं नाही फरमाईश. तर आज त्यांना गीत ऐकायचं आहे वैशाली सामंत यांच्या आवाजातील वादळ वारं सुटलं गं हे जे गीत आहे. तर हे गीत ऐकायचं आहे त्यांच्या आवाजातील वैशाली यांच्या आवाजातील हे गीत आहे. तर ऐकवत आपले नियमित श्रोते आहेत सिद्धनाथ रेडिओ संघ भांबेवाडी, सचिन झेंगडे सर, राजश्री झेंगडे भांबेवाडी मोहोळ सोलापूर येथून.

0: सर्व रसिक श्रोत्यांना विशाल श्रीखंडेचा नमस्कार. मळेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर. आज आता हा कार्यक्रम खूप छान सुरू आहे आणि मी मला वाटतं खूप दिवसानंतर फरमाईश पाठवत आहे. चित्रपट आहे एक दुजे के लिए. 1981 साली आलेला हा चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीतील एक माइलस्टोन ठरलेला आहे. यामध्ये एस पी बालसुब्रमण्यम आणि लता दीदी यांनी गायलेले एक गीत आहे, तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना. हे गीत ऐकण्याचं म्हणजे खरं कारण असं की हे गीत शिवरंजनी रागाच्या छायेमध्ये बांधलेलं आहे, म्हणून या गाण्याची चाल ही कायमच हृदयस्पर्शी जाणवते. म्हणजेच प्रेमविरह कोमलता यांचा सुंदर संगम यामध्ये आहे. या गाण्यात अर्थातच लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडींचं या चित्रपटासाठी संगीत आहे. खरं तर या एकूण संगीतामध्ये म्हणजे या गीताच्या संगीतामध्ये या जोडीने अनेक वाद्य वाजवलेली आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने बासरी, व्हायोलिन, तबला, ढोलक, गिटार. पण याच्यामध्ये या गीतामध्ये एक संवाद आहे की ओ आपडिया, की लता दीदींचा एक तिथं संवाद छोटा आहे, ओ हो जैसे सब समझ गया. याच्यानंतर म्हणजे साधारण एक सुमारे 2-2.5 मिनिटानंतर शरद कुमार म्हणजे उत्कृष्ट सनई वादक शरद कुमार यांनी एक वाजवलेला सनईवरती एक पीस अगदी हृदयाला भिडतो आणि या पीस साठी मला हे गाणं ऐकायची इच्छा झाली आहे. आज मला वाटतं हे गीत कायमच सर्व रसिकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केलेलं आहे, तर नक्कीच आपण ते गीत लावाल अशी वाजवाल अशी अपेक्षा करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.
1: थँक्यू सो मच सर. विशाल सरांचा बऱ्याच दिवसानंतर मेसेज आला आणि एवढं व्यवस्थित त्यांनी छान बोलून हे रेकॉर्डिंग पाठवलं. नक्कीच सर. समाधान दादा देखील म्हणतात, विशाल श्रीखंडे सर माझे खूप जुने मित्र आहेत, असं समाधान दादांनी देखील सांगितलं. थँक्यू सो मच सर. नक्कीच आपण आनंद घेऊयात एक दुजे के लिए या चित्रपटातील या सुंदर अशा गीताचा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. यानंतरची फरमाईश नवनाथ करडे सर बोडखा येथून नियमित श्रोते आहेत ते देखील, पण बऱ्याच दिवसानंतर त्यांची देखील फरमाईश. त्यांना गीत ऐकायचं आहे उर्मिला मातोंडकर आणि सलमान खान यांचा चित्रपट आला होता, खूप छान असं गीत त्या चित्रपटातील, जानम समझा करो हा चित्रपट आहे. उदित नारायण यांचा आवाज, अनु मलिक यांचं म्युझिक, मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा. ऐकूयात नवनाथ करडे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ देणं 90.4 FM, आपली माणसं वाजतायत 3, वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. तर आणखीन बऱ्याच श्रोत्यांच्या फरमाईशी या राहिलेल्या आहेत, तर जाता जाता फरमाईश घेते आहे. आज बर्थडे आहे अमित कुमार यांचा, तर त्यांचंच एक सुंदर असं सुपरहिट ठरलेलं गीत आहे अपना सपना मनी मनी, या चित्रपटातील दिल में बजी गिटार हे जे गीत आहे त्यांनी गायलेलं आहे. अगदी वाटत नाही, त्यांनी म्हटलं आहे त्यांची बरीचशी गीतं येणं अपेक्षित होतं पण तशी गीतं आज आली नाहीत. तर अमित कुमार यांचं सुपर डुपर हिट ठरलेलं हे गीत, प्रीतम यांचं म्युझिक आहे आणि आपले श्रोते जे आहेत ते आहेत, ते पण कधीतरी फरमाईश पाठवणारे श्रोते आहेत. औसा येथून आपले नियमित श्रोते आहेत पण कधीतरी फरमाईश पाठवतात. महेश उपसिंगीकर, साधना, निलेश, सपना, अजय, शशांक, आदित्य, साबी, रियांश, यश, शिव, तर या श्रोत्यांना आज अमित कुमार यांच्या बर्थडेनिमित्त हे गीत ऐकायचं आहे. तर भेटूयात उद्या लाईव्ह 1 ते 3 दरम्यान आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी. आणि ज्या श्रोत्यांच्या राहिल्यात तर प्लीज नाराज होऊ नका, भेटूयात उद्या. आणि ज्या श्रोत्यांच्या फरमाईशी झाल्यात आता त्यांनी प्लीज 4-5 दिवसानंतर फरमाईश पाठवायची आहे, जेणेकरून इतर देखील श्रोत्यांची फरमाईश आपल्याला पाहता येईल, ऐकता येईल सॉरी. तर ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा. ऐकवात आणि आनंद घेत रहा या अपसिंगकर फॅमिलीची ही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो. आणि म्हणूनच आपण अशा सर्व माजी विद्यार्थ्यांना आपण रेडिओ त्यांच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित करत असतो आणि त्यांची जर्नी जाणून घेत असतो. आजही आपण श्री प्रसाद पाटील यांना निमंत्रित केलेलं आहे. ते 2003 पासआउट आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधले. ते मूळतः जळगावचे आहेत पण आता सध्या प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आयटी कंपनीत काम करतात प्रिन्सिपल फायनान्स ग्रुप पुणे येथे. तेव्हा आज आपण त्यांची ही जर्नी जाणून घेणार आहोत. प्रसादजी, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ त्यांमध्ये.
1: थँक्यू
0: प्रसाद. असं आता एक छोटस इंट्रोडक्शन करून दिलं की 2003 आपण पासआउट झालेला आहात तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून. तर 2003 नंतर म्हणजे ऑलमोस्ट 21 होत आहेत. तुम्ही प्रथमतःच कॅम्पसमध्ये येत आहे कसा विषय?
1: मी 2003 नंतर पहिल्यांदाच मी आपल्या कॅम्पसमध्ये आलो. मला म्हणजे ऍक्च्युअल जॉब सर्चिंग किंवा जॉब वगैरे करताना मला खरंच वेळ नाही मिळाला. तर मला आल्यानंतर मला खूप म्हणजे अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं. जसं मी माझी कॉलेजची बिल्डिंग पाहिली तसं मला मी माझ्या जे एक्सप्रेशन्स जे आहे ते मी व्यक्तच करू शकत नाही. म्हणजे एक वेगळाच अनुभव होता जसं मी कॉलेजची बिल्डिंग पाहिलं. कारण ही माझी कर्मभूमी आहे.
0: बरोबर आहे.
1: जे काही घडवलं आहे मला ते खरोखर मला माझ्या कॉलेजने घडवलंय.
0: बरोबर आहे.
1: ठीक आहे. जे काही आहे मी आता या स्टेजला ते सगळं मी माझ्या कॉलेजमुळेच आहे.
0: बरोबर आहे.
1: तर मला म्हणजे आय वुड से आय रिअली प्राऊड ऑफ माय
0: कॉलेजचे स्टुडंट.
1: येस येस येस.
0: अच्छा बर. तर प्रसादजी, तुमचा फर्स्ट डे कसा होता ज्यावेळेस तुम्ही इथं लँड केलं? तुम्हाला कसं माहीत झालं की तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय? कारण तुम्ही तर जळगाव. इट्स जळगाव. व्हॉट इज द प्रोनाऊन्सिएशन?
1: ऍक्च्युअल प्रोनाऊन्सिएशन इज जळगाव. हां ठीक आहे. पण थोडस लँग्वेज थोडं ज म्हणतो आपण. म्हणजे जळगावचे जे खानदेशी जे आहे ते थोडं त्यांचं लँग्वेज मध्ये ज येतं. ज ऐवजी ज येतं. पण आता मी पुण्यात जवळजवळ 20-21 झालो त्याच्यामुळे थोडं पुणेरी शिकलो जरा.
0: अच्छा. तर ते जळगाव असायचं.
1: तर ते जळगाव. येस.
0: तर कसा तुमचा तो फर्स्ट डे कसा होता ज्यावेळेस तुम्ही?
1: फर्स्ट डे मी जेव्हा ऍडमिशन घेतली औरंगाबादला माझे राऊंड झाला. त्यानंतर माझा एक खास मित्र पंकज टोके म्हणून एक आहे तर त्याने ऑलरेडी इथे ऍडमिशन घेतली होती. तर त्याने मला त्याचा एक्सपिरियन्स सांगितला होता. तर त्याचं ऐकून मी इथे ऍडमिशन घेतली. थोडस मला मी माहिती होतं, मला थोडा अंदाज होता कॉलेज वगैरे चांगला आहे, खूप जुनं कॉलेज आहे. आणि ज्या प्रकारे मी आता बघतोय म्हणजे जे पण पासआउट झाले आहे ते सगळे सक्सेस आहे. त्यांचा सगळ्यांचा म्हणजे खूप चांगल्या पोस्टवर आहे. जे पण माझे सिनियर्स आहे किंवा माझ्या बरोबरचे जे आहे किंवा माझ्या नंतरचे जे आहे ते सगळे आता खूप चांगल्या म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये ते खरोखर खूप सक्सेस आहेत.
0: अच्छा. मग तुम्ही जसं म्हणतायत की तुमचं संभाजीनगरला आत्ताच्या तुमचा तिथं राऊंड झालेला होता.
1: हो.
0: मग तुम्ही डायरेक्ट 12th नंतर आलात की कसं होतं तो विषय?
1: मी डिप्लोमा केला आधी आणि डिप्लोमा नंतर मी डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशनला मी इथे TP Cityला मी ऍडमिशन घेतली. तर सेकंड इयरला मी ऍडमिशन घेतली डायरेक्ट इथे. आणि पहिला दिवस माझा खूप वेगळा होता. म्हणजे मला अजूनही आठवतो तो. माझे वडील आणि मी माझे वडील मला सोडायला आले होते इथे उस्मानाबादला.
0: आताचं धाराशिव.
1: करेक्ट. तर तिथे मी ऑलरेडी आय हॅव मेन्शन पंकज टोके तर त्याने ऑलरेडी रूम घेतली होती तिथे. तर मी त्या रूमवर जेव्हा गेलो ना तर तेव्हा मला खूप भीती होती मनामध्ये की इतक्या जवळजवळ 400 किलोमीटर दूर आलो मी जळगावहून इथे उस्मानाबादला. आणि थोडं कसं आता हे रॅगिंगचे रूल्स वगैरे आता निघाले, तेव्हा नव्हते, मागे नव्हते. पण होत नाही आपल्या इथे ही गोष्ट वेगळी. पण थोडी मला भीती होती की काय काय होईल असं. पण इथे मी जेव्हा लँड केलं उस्मानाबादला त्या रूममध्ये जेव्हा लँड केलं ना मी तेव्हा जे माझे सिनियर्स होते सगळे फॉर एक्झाम्पल अमित खान.
0: बाहेर रूम केली होती की हॉस्टेलवर?
1: नाही मी बाहेर रूम केली होती उस्मानाबादला समर्थनगरमध्ये.
0: समर्थनगरमध्ये.
1: येस. मी तिथे राहायचो पूर्ण 3-4 मी तिथेच राहिलो समर्थनगरमध्ये. तर अमित खानापुरे, मनोज कोकाटे वगैरे हे माझे सगळे सिनियर्स होते.
0: अच्छा.
1: ठीक आहे. तर त्यांनी मला इतकं प्रॉपर गायडन्स केलं आणि मला खूप सपोर्ट केला. आणि शेवटपर्यंत मला त्यांचा सपोर्ट
0: मिळाला.
1: आणि खरोखर
0: तुम्हाला खूप बदल वाटला का असं? म्हणजे समजा जळगावचं म्हणजे शहरीकरण किंवा बाकीचं समजा थोडंसं

0: सांस्कृतिक दृष्ट्या म्हणा किंवा वातावरणाच्या दृष्टीने,
1: वातावरणाच्या दृष्टीने खूप फरक आहे. पण मला उस्मानाबाद म्हणजे सॉरी धाराशिव खूप आवडलं खरंच. म्हणजे मी जिथे समर्थनगर मध्ये राहायचो ना तिथे थोडस बाजूला निघाल्यानंतर ते एसटी स्टँड वगैरे आणि कसं माझा रूम पार्टनर एक संदीप खाचणे म्हणून होता, तो पण जळगावचाच होता, तर तो आणि मी आम्हाला जेव्हा आपण घरची अशी आठवण जर आली ना तर आम्ही त्या बस स्टँडवर येऊन आम्ही बसायचो आणि मग थोडस जरा चांगलं वाटायचं आम्हाला त्या बसेस वगैरे बघून. अशा आठवणी
0: एसटी कॉइन बॉक्स असं. तर प्रसादजी जसं तुम्ही आता त्या पाठीमाठ्या जर्नीमध्ये जात आहात तुम्हाला थोडीशी आठवण येत आहे की ते त्या काळामध्ये तुम्ही कशा पद्धतीने आला होता. ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये एंट्री केलं तुमचं ऍडमिशन झालं, आता आता तर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतलेलं होतं असं तुम्ही म्हटलात. ऑलरेडी तुम्हाला थोडासा एक पाठीमाठला अनुभव होता पॉलिटेक्निकचा म्हणा असा काहीतरी विषय असेल. तर ज्यावेळेस तुम्ही सेकंड इयरला डायरेक्ट मग तुमचं इथं सुरू केलं कसा होतं, मग तुमचं अकॅडमिक्स इथलं कसं राहा त्या काळात?
1: अकॅडमिक्स म्हणजे चांगलं होतं माझं. इथलं एज्युकेशन वगैरे जे मी बघितलं तर इथे खूप म्हणजे शिक्षक म्हणजे जे आपले प्रोफेसर जे होते ते पण खूप चांगले होते. जे प्रॅक्टिकल्स वगैरे जे व्हायचे ते ॲक्च्युअल म्हणजे खरोखर नीट व्यवस्थित एक्सप्लेन करायचे ते. यस, त्याच्यामुळे म्हणजे एज्युकेशन वाईज मला इथं
0: तुम्हाला कारण तुमचं पॉलिटेक्निक कुठं झालेलं होतं?
1: माझा पॉलिटेक्निक फैजपूर म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये एक फैजपूर गाव आहे तिथे.
0: मग तुम्हाला कसं काय डिफरन्स जाणवलं का खानदेशामध्ये मराठवाड्यामध्ये?
1: ह्यूज डिफरन्स. म्हणजे थोड्या थोड्या अंतराने जसं आपण जातो तसं आपली लँग्वेज चेंज होते, थोडं म्हणजे माणसं कसे वागतात ते थोडे चेंज होतात तसं आहे. मला जाणवला, खूप जाणवला, पण खूप प्रेमळ माणसं मिळाली मला धाराशिवमध्ये. आणि मला खूप सांभाळून घेतलं त्यांनी.
0: बरं, तीन वर्षामध्ये कसं राहिलं तुमचं? तीन वर्षाचं अकॅडमिक्स तुम्ही म्हणजे तुमचा अभ्यासाची पद्धत असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील, तुम्हाला जे काय अचीव करायचं होतं ते करता आलं का? कसा विषय होता
1: अभ्यासाची पद्धत? म्हणजे आता इंजिनिअरिंगचं तर माहिती आहे की एक थोडासा हंगामीच असतो, पीएल मिळाली म्हणजे आपण अभ्यासाला सुरुवात करतो. सेम माझं पण तेच होतं. मी काही असं रेग्युलर डेली स्टडी वगैरे अजिबात करत नव्हतो. ठीक आहे, जे काही माझी पीएल वगैरे मिळाली मी त्यामध्ये स्टडी करायचो, पण ती पीएलमध्ये पूर्ण डे नाईट म्हणजे रात्रंदिवस कम्प्लीट नोट्स वगैरे सगळ्या नोट डाऊन करून वगैरे आणि त्या वाचून मग आम्ही एक्झामला बसायचो. आणि मग
0: सोशल मीडिया सारखा किंवा इंटरनेटचा त्यावेळेस तेवढा एक्सपोजर,
1: त्यावेळेस एक्सपोजर नव्हतं. एक तर 2003 मोबाईल जे होते खूप कमी
0: होते, ब्लॅक अँड व्हाईट छोटे
1: मोबाईल होते आणि खूप कमी जणांकडे होते. मोबाईल बघितला की एकदम आम्हाला वाटायचं अरे बापरे याच्याकडे मोबाईल आहे असं तसं, म्हणजे थोडं त्यावेळेस खूप कमी होते मोबाईल, त्यामुळे असं सोशल मीडिया वगैरे असं काही नव्हतं.
0: आणि इंटरनेटचा वापर,
1: इंटरनेट कॅफे वगैरे होते त्यावेळेस
0: अभ्यासामध्ये त्याचा वापर.
1: अभ्यासामध्ये आम्ही तिथे कम्प्युटर लॅब मध्ये वगैरे थोडं बसायचो किंवा हडपसरला काही लॅब वगैरे काही ईमेल वगैरे काही चेक करायचे असले वगैरे
0: तेवढ्यापुरतं
1: मर्यादित, खूप लिमिटेड होतं. पण आता
0: मग स्टडीसाठी काय, मग रेफरन्स बुक आणि लायब्ररी?
1: स्टडीसाठी रेफरन्स बुक. येस,
0: बर
1: आम्ही रेफरन्स बुकच युज केले स्टडीसाठी. आता जी मुलांना ज्या फॅसिलिटीज आहे ऑनलाईन सगळं डाउनलोड करता येतात, त्यावेळेस खरंच आम्हाला ती फॅसिलिटी नव्हती. आम्ही रेफरन्स बुकच युज करायचो. त्या धाराशिवला एक एरिया आहे बघा, तिथे सगळे पुस्तकांची दुकाने, मी नाव विसरतो, तांबरी मला वाटतं,
0: तांबरी एरिया,
1: तिथे त्या पुस्तकांच्या दुकानातून आम्ही ते कम्प्युटर स्टेशनरी आणायचो भरपूर आणि त्या स्टेशनरीवर सगळे आम्ही नोट्स लिहायचो.
0: बर बर,
1: कंटिन्यू त्या रेफरन्स बुक मधून काय काय असं आहे त्यात नोट्स लिहून, काही सरांनी वगैरे जे सांगितलं त्या नोट्स वगैरे त्या अशा थोड्या लिहून मग आम्ही त्या नोट्स परीक्षेमध्ये त्या युज करायचो. आणि येस, बाकी असा अभ्यास केला आम्ही.
0: म्हणजे तो एक अभ्यासाचा प्रकार होता. याच्यावर थोडस मला आणखीन एक ओपिनियन हवाय, पण ते आता थोडंसं पुढे जाऊयात आपण. तर मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते श्री प्रसाद पाटील यांच्याशी. 2003 पासआउट आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधले, मूळता जळगावचे आहेत, आता सध्या पुणे येथे प्रिन्सिपल फायनान्स ग्रुप या ठिकाणी प्रोजेक्ट मॅनेजर आयटी सेक्टर अशा पद्धतीनं ते कार्यरत आहेत. तर प्रसादजी, आता तुमचं तर ईटीसी झालेलं होतं टेलिकम्युनिकेशनमध्ये, पॉलिटेक्निक असेल, इंजिनिअरिंग असेल, तुम्ही कुठेतरी असं BSNL टेलिकम्युनिकेशन कंपनीमध्ये जायला होतं, हे काय नेमकं प्रिन्सिपल फायनान्स ग्रुप?
1: नाही, ॲक्च्युअल सांगतो मी, ENTC हे एक मदर ब्रँच आहे.
0: बर,
1: ठीक आहे. जरी मी IT मध्ये गेलो, ठीक आहे, तरी ENTC म्हणजे एक IT किंवा कम्प्युटर हे रिलेटेड टू म्हणजे ENTCs आहे थोडं, म्हणजे असं काही इतका डिफरन्स नाही, ठीक आहे. पण मी एक काळाचा ओघ बघून मी IT मध्ये गेलो की पुढे स्कोप काय आहे नेक्स्ट. तर IT मध्ये खरोखर इन फ्युचरही खूप स्कोप आहे. म्हणजे मी आताही सांगेल, मी आताही सजेस्ट करेल जे काही आता आताचे जे स्टुडंट्स आहे त्यांना, की तुम्ही IT मध्ये भरपूर स्कोप आहे. तुम्ही तुमचं जे मेन म्हणजे आपण कशासाठी करतो, आपण मेन पैसा कमवतो. IT मध्ये भरपूर पैसा आहे ॲज कम्पेअर टू अदर सोर्सेस, म्हणजे कोर कंपनीज वगैरे जे आहे त्याच्यापेक्षा IT मध्ये खूप पैसा आहे. ऑन साईट अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही IT मध्ये या, जो काही काळाचा जो हे आहे तो त्याचा स्टडी करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता येत्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे, ठीक आहे, याला खूप डिमांड आहे, ठीक आहे. तर त्या हिशोबाने किंवा
0: डेटा सायन्स,
1: तर त्याला कुठल्या कुठल्या लँग्वेजेसचा स्टडी करायला पाहिजे आपण, याचा स्टडी करा आणि त्या हिशोबाने तुम्ही IT मध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल पायथन झालं किंवा उप्स म्हणजे जावा वगैरे जे झालंय आता, म्हणजे मी तर जावामध्येच काम केलं इतके वर्ष झाले. तर म्हणजे याचा विचार करायला पाहिजे आता, म्हणजे जे काही आता आहे आता, ठीक आहे, आम्ही त्यावेळेस खूप स्ट्रगल केला आम्हाला IT मध्ये यायला, पण कारण त्यावेळेस
0: अपॉर्च्युनिटी 2003 पास आउट झाल्या तुम्हाला असं काही जॉब भेटला का तिथं स्ट्रगल?
1: नाही, इतका इझिली जॉब त्यावेळेस अवेलेबल नव्हते, ठीक आहे. त्यावेळेस अपॉर्च्युनिटीज खूप कमी होत्या, कंपन्या पण इतक्या जास्त नव्हत्या, कमीच होत्या कंपन्या, आणि त्यावेळेस ले ऑफ पण खूप होते. म्हणजे त्यावेळेस जस्ट रिसेंटली ले ऑफ झाला होता, म्हणजे खूप मोठा, तर ते सेक्टर थोडं डाऊन होतं त्यावेळेस 2003. तर मी एक जावाचा कोर्स केला मी, ठीक आहे, कोर जावा, ॲडव्हान्स जावा, किंवा जे काही त्याचे आर्किटेक्चर वगैरे जे काही आहे जावाचे, तर तो थोडं ते मी शिकलो त्याच्यातून. आणि त्यानंतर माझी जी पहिली कंपनी होती ती टेक महिंद्रा, म्हणजे त्यावेळेस ती महिंद्रा ब्रिटिश टेलिकॉम होती.
0: अच्छा.
1: तर तिथे मी एंट्री माझी महिंद्रा ब्रिटिश टेलिकॉममध्ये झाली. तिथे काही महिने, म्हणजे जास्त पण नाही, मी एक जवळजवळ 11 महिने मी तिथे जॉब केला. आणि त्यानंतर मला चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली प्रिन्सिपल फायनान्स ग्रुपमध्ये.
0: अच्छा.
1: तर तेव्हापासून जवळजवळ मला 18 वर्ष झाले मी प्रिन्सिपल फायनान्स ग्रुपमध्येच आहे.
0: काय नेमकं तुमचा जॉब प्रोफाईल काय?
1: माझा जॉब प्रोफाईल, मी ॲज अ डेव्हलपर जॉईन केला होता.
0: बर बर,
1: ठीक आहे. म्हणजे वेब डेव्हलपमेंट वगैरे जे आहे, तर त्याच्याशी रिलेटेड, म्हणजे प्रिन्सिपल फायनान्स ग्रुप ही एक बँक आहे, प्रिन्सिपल बँक, आणि त्यांचे जे इन्शुरन्सचे जे प्रॉडक्ट आहे, तर त्याची डेव्हलपमेंट इथे पुण्यामध्ये आणि हैदराबादमध्ये होते इंडियामध्ये. तर मी इथे पुणे डिव्हिजनला होतो. तर मी ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर जॉईन केलं, त्यानंतर मी टेक लीड झालो, त्यानंतर स्क्रम मास्टर झालो, आणि आता प्रोजेक्ट मॅनेजर आहे. मी आता माझे पीपल मॅनेजमेंट ॲज वेल ॲज टेक्निकल गायडन्स, म्हणजे कुठे कोणाला काही प्रॉब्लेम आला त्या सिस्टीममध्ये,
0: ओके,
1: तर मी ते गाईड करतो आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यांचे. आणि पीपल मॅनेजमेंट म्हणजे जे स्क्रम जो मॅनेज करायचा असतो, म्हणजे त्यांचं कॅपॅसिटी मेजर करून त्यांना किती काम द्यायचं आणि त्यांच्याकडून किती काम करून घ्यायचं, हे माझं काम आहे.
0: अच्छा. म्हणजे थोडक्यात आता मला जेवढं अंडरस्टँडिंग होतं त्यानुसार तुम्ही एक टीम लीडर म्हणून बऱ्याच लोकांकडून अशा पद्धतीने काम करून घेता, तुम्ही पण सांगता.
1: बरोबर.
0: समजा जर असा जर विषय असेल तर आता जे तुमच्या टीम मधले जे कोणी आताचे इंजिनियर्स आहेत, जे आता आलेले आहेत नवीन फ्रेशर्स आहेत किंवा हे आहेत, तुम्हाला काय नेमका डिफरन्स दिसतो तुम्हाला की त्यावेळेसच्या तुमच्या इंजिनिअरिंगच्या स्टडीमधला असेल आत्ताचे जे इंजिनियर येत आहेत ते काय वाटतं तुम्हाला? म्हणजे
1: ह्यूज डिफरन्स आहे.
0: कसा आहे तो नेमका? पॉझिटिव्ह घ्यायचा की निगेटिव्ह घ्यायचा?
1: नाही, तो पॉझिटिव्हच घ्यायचा.
0: बर.
1: तो डिफरन्स असा आहे ना की माझ्या वेळेसचे जे फ्रेशर्स होते तर त्यांना एक्सपोजर खूप कमी होतं.
0: बर,
1: ठीक आहे, प्रत्येक बाबतीमध्ये, म्हणजे कुठली लँग्वेज म्हणा किंवा कुठलं टेक्नॉलॉजी म्हणा, एक्सपोजर खूप कमी होतं. आता जे फ्रेशर्स येतात माझ्या टीममध्ये त्यांना ह्यूज एक्सपोजर असतात. मे बी आता इंटरनेट आहे, त्यांना त्यांना सोर्सेस खूप आहे, आम्हाला सोर्सेस खूप कमी होते, हे असं पण असू शकतं. आणि मेन म्हणजे कम्युनिकेशन जे आहे, ठीक आहे, तर त्यांना प्लॅटफॉर्म मिळत गेले, म्हणजे आताचे जे फ्रेशर्स आहेत ना त्यांना वेगवेगळे प्लॅटफॉर्म मिळत गेले आणि त्यांचं कम्युनिकेशन जे आहे, त्यांची डेअरिंग जी आहे, तर ती मला त्यावेळेसपेक्षा खूप जास्त वाटते आता.
0: अच्छा,
1: हा माझा एक रिअल एक्सपिरियन्स मला असं वाटतो. तर येस, म्हणजे मेन म्हणजे स्ट्रगल तर मी कम्युनिकेशनच्या बाबतीत पण मी थोडा स्ट्रगल केला होता, पण मी तो इम्प्रूव्ह केला, म्हणजे काही कोर्सेस वगैरे काही क्लासेस वगैरे लावून मी तो इम्प्रूव्ह केला.
0: नेमका कसा? कम्युनिकेशन म्हणजे लँग्वेजच्या संदर्भामध्ये की बोलण्यामध्ये?
1: बोलण्यामध्ये आपल्याला बोलता येतं, ठीक आहे, नो नो इश्यूज, पण आपली डेअरिंग होत नाही बोलायची, ठीक आहे. हा एक मेन प्रॉब्लेम, हा माझ्यामध्ये प्रॉब्लेम होता, मे बी दुसऱ्यांमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील, पण म्हणजे आपल्याला समजतं की आपल्याला काय बोलायचं, पण माझी डेअरिंग होत नव्हती त्यावेळेस. मग मी काही पुण्यामध्ये मी काही कोर्सेस वगैरे केले, पर्सनल डेव्हलपमेंट वगैरे ती केली, आणि मग त्यानंतर मग यस, मला जसं अपॉर्च्युनिटी मिळत गेला तसं मी पुढे गेलो.
0: नाही, मला कारण ह्या पॉईंटवर तुम्ही स्वतः घेऊन आलात, खरं तर हा प्रश्न माझा नेहमी असतोच. जसं की तुम्ही जळगावून इथेपर्यंत आला होतात, धाराशिवपर्यंत, धाराशिवचा असा मराठवाड्यातला भाग, तो खानदेशातला भाग, म्हणजे तुम्ही काय खूप पुणे मुंबई इथून आलात असा भाग नव्हता, तुम्ही परत पुण्यामध्ये गेलात. तर एकूणच लँग्वेज किंवा आताच्या जर परसेप्शन जर पाहायला गेलं तर ठीक आहे, इंटरनेटचं एक्सपोजर आहे, सोशल मीडिया हातात आहे, पण सगळे ग्रामीण भागातून आलेले मुलं आहेत.
1: बरोबर.
0: आणि ते कदाचित मला असं वाटतं की ह्या इंटरनेट युनिव्हर्सिटीमुळे किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे त्यांचं जे नॉलेज आहे ते खरोखरच ते प्रॉपर त्या वेनं आहे की कसं आहे?
1: डिपेंड्स, ते प्रत्येकावर डिपेंड असतं की आपण कुठलं नॉलेज घ्यायचं, कारण आता इंटरनेट आपल्याकडे सोर्सेस भरपूर आहे, पण आपण काय नॉलेज घ्यायचं हे त्यांच्यावर डिपेंड करतं. ठीक आहे, पण आता इंटरनेटवर इच अँड एव्हरीथिंग इज अवेलेबल, तुम्ही काहीही अवेलेबल आहे, तुम्ही काही डाउनलोड करू शकता, काय तुम्ही इंटरव्ह्यू प्रिपरेशन कशी असते ती तुम्ही, तुमचं ए आय आहे इंटरव्ह्यू, म्हणजे तुम्ही जर साईटवर गेले आता तर तुमचे इंटरव्ह्यूज ए आयने होतात, ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही तशी प्रिपरेशन करू शकता, ठीक आहे, त्यावेळेस तसं नव्हतं, ठीक आहे. तर तुम्ही इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर करा, तुम्ही तुमचं नॉलेज कसं गेन करता येईल ते बघा. हे जे पुणे किंवा मुंबईसारख्या कॉलेजमधले जे मुलं असतात तर त्यांचं ते हेच असतं की त्यांना त्यांना सेकंड इयर किंवा थर्ड इयरपासून माहिती असतं की आपल्याला पुढे काय करायचं आहे, आपला एम काय आहे. आणि आपल्या माझ्यासारख्या ग्रामीण भागातून जे आलेले असतात ना त्यांना खरोखर म्हणजे आयडिया नसते की आपण म्हणजे ॲटलिस्ट फायनल आपल्याला माहिती असतं की आपल्याला काय करायचं आहे, पण सेकंड किंवा थर्ड इयरला आपल्याला खरंच माहिती नसतं की आपल्याला काय म्हणजे काय एम आहे हा. ठीक आहे, तर हे जे आहे हे मी फेस केलंय, हे पुढच्यांनी फेस करायला नको असं मला वाटतं.
0: अच्छा,
1: म्हणजे त्यांनी त्यांचा एम जो आहे तो सेकंड इयर किंवा थर्ड इयरला त्यांनी डिसाईड करायला पाहिजे की आपल्याला कुठे जायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे.
0: ओके,
1: हे पुणे किंवा मुंबईतल्या मुलांना माहिती असतं खरोखर. कॉलेजमध्येच ते एम डिसाइड करतात की आपल्याला इथे इथे जायचं आहे, आणि ते त्या डायरेक्शनने जातात,
0: आणि त्याच्यामध्ये आपल्या भागातले मुलं
1: कमी पडतात. येस,
0: हे आज पण आहे.
1: हो, आज पण आहे.
0: बर बर. अच्छा, तर आपण जे मित्रांनो चर्चा करत आहोत ते श्री प्रसाद पाटील यांच्याशी. 2003 पासआउट आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधले. सध्या प्रोजेक्ट मॅनेजर आहेत प्रिन्सिपल फायनान्स ग्रुप पुणे येथे, मूळतः जळगावचे आहेत. जसं की आपली ही चर्चा चालू होती त्यामध्ये तुम्ही म्हणत होतात की आपली मुलं थोडशा आताही तुम्हाला तसं थोडं बहुत निदर्शनास येतं, तर मग ह्या जर्नीमध्ये म्हणजे ज्यावेळेस ते इथं कॉलेजला ॲडमिशन घेतात, मग समजा फर्स्ट इयरला घेत असतील, डायरेक्ट सेकंड इयरला घेत असतील, या 4 काय नेमकं त्यांनी आजच्या ह्याला धरून करायला पाहिजे, वेळेला आजचा वेळ त्यांनी
1: एक तर सगळ्यात मोठी गोष्ट मी म्हणतो की मी 100% पैकी 20% फक्त टेक्निकलला मी हे देतो की तुम्हाला 20% जरी आलं तर सफिशियंट आहे, पण 80% तुमचं पर्सनल डेव्हलपमेंट तुम्ही करा, त्याच्याकडे फोकस करा. तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, तुम्हाला व्यवस्थित प्रेझेंट करता यायला पाहिजे, तुम्ही जे काही केलं आहे ते येस त्याच्यावरच चांगल्या अपॉर्च्युनिटीज वगैरे.
0: प्रेझेंटेशन,
1: येस प्रेझेंटेशन स्किल
0: एक्सप्रेशनला खूप महत्त्व आहे.
1: येस, खूप महत्त्व आहे.
0: बा बा, तर निश्चितच हे खूप म्हणजे एक चांगली गोष्ट आहे, कारण तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजर आहात, अनेक फ्रेशर्सना तुम्ही अनुभवताय सध्या, त्याच्यामुळे हे तुमचे जे वर्ड्स आहेत ते गोल्डन वर्ड्स आहेत की जे खरं तर आता जे काही ऐकणारे सगळे मुलाखत ऐकणार आहेत, इंजिनिअरिंगचेच नाही तर कुठल्याही स्ट्रीममधले विद्यार्थी असतील तर त्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे. जर आपण बॅक टू जर्नी तुमच्या 2000 ॲडमिशनच्या ते 2003 या कालावधीत जर आलं, तर तुम्ही असे म्हणजे असे स्टुडंट कसे होतात, म्हणजे तुम्ही ब्राईट स्टुडंट होतात की थोडस इकडे तिकडे धिंगाम असते?
1: नाही, मी अजिबात ब्राईट स्टुडंट नव्हतो. हा, मी खरं सांगायचं म्हणजे पण माझा जो ग्रुप होता हा, माझे जे मित्र वगैरे जे होते, क्लासमेट वगैरे, खूप म्हणजे खूप आम्ही खूप एन्जॉय करायचो, खूप मजा करायचो. म्हणजे असं आम्हाला मेन म्हणजे असं घरी जावंसंच वाटायचं नाही. आम्ही कॉलेजच्या समोर एक ढाबा होता, आता आहे की नाही आय डोंट नो, तर त्या ढाब्यावर आम्ही बऱ्याच वेळा आम्ही तिथे बसलेलो असायचो. हां, माझं बऱ्याच वेळा डिटेन लिस्टमध्ये पण नाव असायचं. म्हणजे हे मी सांगायचा उद्देश हाच की मी ब्राईट स्टुडंट नव्हतो, ठीक आहे, मी एक ॲव्हरेज स्टुडंट होतो. तरीही तुम्ही म्हणजे जर मेहनत केली आणि तुम्ही तुमचं एम काय आहे तुम्ही जर डिसाईड केलं ना, तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल. ठीक आहे, माझा सांगायचा उद्देश हाच आहे.
0: अच्छा अच्छा, म्हणजे असं काही नाहीये की तुमचं फक्त एम म्हणजे काय ते तुम्हाला माहित असायला पाहिजे क्लिअर, त्याच्या बाबतीमध्ये
1: एम तुमचा एक एम क्लिअर पाहिजे, तुम्हाला काय करायचं आहे, ठीक आहे, आणि तुम्ही त्या डायरेक्शनने जा, तुम्हाला सक्सेस नक्की मिळेल.
0: तुम्ही असं म्हणत होतात की तुम्ही ऍडमिशन घ्यायला आल्यानंतर तुमचे वडील सोबत होते, तर थोडंसं फॅमिलीच्या बाबतीत पण सांगा. काय
1: फॅमिलीच्या बाबतीमध्ये, माझे वडील शिक्षक,
0: बर,
1: तर ते आता 82 एज आहे त्यांचं.
0: हो,
1: माझी सगळी फॅमिली जी आहे ती म्हणजे वेल एज्युकेटेड फॅमिली आहे सगळे. म्हणजे माझी आई पण डॉक्टरांची मुलगी होती. म्हणजे माझे मामा जे आहे ते मेडिकल ऑफिसर वगैरे आहे. माझे बहिणीच्या घरचे जे असतात ते जळगावचं एम जे कॉलेज म्हणून आहे, तर तिथे प्राचार्य आहे ते आता सध्या. म्हणजे जी 2 जी बहीण असते ती माझी सौदी अरेबियाला असते. अरॅमको इंडस्ट्रीज वर्ल्ड बिगेस्ट रिफायनरी आहे, तिथे ते इंजिनियर असतात. तर म्हणजे असं माझं
0: आज मिसेसला पण घेऊन आला ते.
1: हो, येस,
0: त्यांच्या बाबतीत पण सांगा.
1: येस, ती माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे. मास्टर, तिचं नाव केतकी पाटील, मास्टर ऑफ सायन्स मास्टर केलं तिने. आणि ती पण इलेक्ट्रॉनिक्समधूनच आहे. काही वर्ष तिने एम्बेडेड सिस्टीममध्ये जॉब केला, पण थोडं म्हणजे घर सांभाळायचं किंवा सगळं हे थोडं जरा एक्झर्शन होऊन तिची हेल्थकडे जरा खूप दुर्लक्षत होता, म्हणून आम्ही जॉब सोडला.
0: अच्छा, ओके.
1: येस, आणि आता फॅमिलीमध्ये 2 नवीन मेंबर ऍड झाले आमच्या, ट्विन्स झाले आहेत मला.
0: बर बर,
1: येस, एक प्रथम आणि मुलीचं नाव आहे पालवी.
0: क्या बात, क्या बात, म्हणजे आता हॅपी फॅमिली असा सध्या तुमचा विषय आहे.
1: येस येस,
0: बर. मग त्यावेळेस 2000-2003 कालावधीमध्ये तुम्ही म्हणतात की धाब्यावर बसणं किंवा असं काहीतरी असणं, मग कधी कधी बंक करून क्लासेस वगैरे, चित्रपट पाहणं, गाणे ऐकणं, असं
1: कधी कधी नाही, बऱ्याच वेळा बंक करायचो आम्ही. येस, आणि कोले सर खूप ओरडायचे आम्हाला बंक केल्यानंतर, कारण ते खूप स्ट्रिक्ट होते. पण तसं ओव्हरऑल म्हणजे
0: गॅदरिंग मध्ये वगैरे भाग घेणं कधी असं,
1: भाग घेतला नाही आम्ही,
0: पण चेअर अप,
1: पण चेअर अप केला. येस,
0: बर. तुम्हाला वैयक्तिक कशाची आवड मग जास्त?
1: मला गाणी खूप आवडतात
0: ऐकायला.
1: ऐकायला
0: कुठल्या एरामधले?
1: मला 80s 90s मधले जास्त आवडतात.
0: म्हटलं तर ते काय विषय,
1: एव्हरग्रीन गाणे होते ते. मला ते 90s मधले गाणे खूप आवडतात. म्हणजे डेली रात्री माझी मुलगी, म्हणजे मी मुलीला मी झोपवतो आणि तिला पण सेम माझ्यासारखी सवय लागली आहे.
0: ओके,
1: तिला ते गाणे ऐकल्याशिवाय ती झोपतच नाही.
0: तुम्ही रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करा, तुम्हाला फक्त 90s ऐकायला येईल, कारण तुमच्यासाठीच हा रेडिओ तेरणा आहे.
1: जस्ट आत्ताच करतो.
0: कुठलं गाणं असं आहे की जे तुमच्या डोक्यामध्ये चांट करायला लागलं की आत्ता तुम्ही या परिसरात आल्या, कॅम्पसमध्ये आल्या, की तुमच्या डोक्यामध्ये ते गाणं आलं लगेचच?
1: मला
0: म्हणजे कुणाची आठवण आली असेल म्हणून पण असेल?
1: नाही,
0: मैत्रिणी
1: मैत्रिणी वगैरे तर संबंधच नव्हता.
0: अच्छा.
1: म्हणजे जो आमचा पूर्ण ग्रुप जो होता तो सगळा बजरंग दल कार्यकर्ते होते. त्याच्यामुळे मित्र आम्ही खूप होतो आणि खूप एन्जॉय केला. आणि म्हणजे खरोखर मला सांगायचं झालं म्हणजे तो एक जो जिता होई सिकंदर एक मूव्ही होता 90s मधला. तर मला मला नक्की तो आठवतो. म्हणजे असं कॅम्पसकडे बघितलं

0: आपलं माझ्या मित्र जे आहे त्यांच्याकडे बघितलं की मला नक्की तो ग्रुप आठवतो मस्त.
1: आणि त्याच्यातलं कुठलं गाणं असं आवडतं?
0: त्याच्यातलं टायटल सॉंगच खूप छान आहे, मला तेच आवडतं.
1: अच्छा, पहिला नशा का ते?
0: पहिला नशा पण आणि एक जो जितावे सिकंदर जे टायटल सॉंग आहे. यस.
1: तर प्रसाद जी, आता काय इन फ्युचर काय? आता 21 वर्ष तर झालं तुम्हाला, म्हणजे कॉलेज सोडून किंवा तुम्हाला जॉब करून 18 वर्ष एकाच कंपनीमध्ये म्हणजे डेडिकेटली तुम्ही काम करताय प्रिन्सिपल फायनान्स ग्रुपमध्ये, काय इन फ्युचरमध्ये काय विषय?
0: फ्युचरमध्ये आता जास्तीत जास्त मी 10 वर्ष जॉब करेल IT मध्ये.
1: बर.
0: बस 10 वर्षानंतर नाही करायचा मला जॉब.
1: अच्छा.
0: मला माझ्या गावाकडेच जायचं.
1: हां.
0: येस. गावाकडे जाऊन
1: शेती वगैरे असणार?
0: हो, शेती वगैरे आहे माझ्याकडे.
1: बर.
0: केळी वगैरे असते, म्हणजे बागायती आहे.
1: बर बर.
0: तर माझा माझा तरी प्लॅन आहे आताचा की मला खरोखर म्हणजे मला एक असं गावाकडे राहिलेलं मला खूप आवडतं.
1: आवडतं
0: जो टच जो असतो ना गावाकडचा, तो तो पुणे सिटीमध्ये
1: किंवा शहरी भागाकडे सोडतो. आम्हाला पुणे मुंबई शिवाय तर दुसरं काही सुचत नाही.
0: नाही, मला मला पण जवळजवळ 20 वर्ष झाले ना, त्याच्यामुळे मला तसा अनुभव आला कदाचित.
1: ओके ओके. तर सगळंच एवढं स्मूथ राहिलं तुमच्या आयुष्यामध्ये?
0: नाही, स्मूथ असं इझिली काहीच नाही राहिलं माझ्या आयुष्यामध्ये. स्ट्रगल खूप आले पण ते मी म्हणजे पार झाले ते माझ्याकडून.
1: कुठले असे गोल्डन वर्ड होते किंवा असं काय होते की जे तुम्हाला मोटिवेट करत राहिलं?
0: मला माझे मेन म्हणजे माझे वडील
1: शिक्षक. हा, ते
0: ठीक आहे. तर कुठलंही काहीही प्रॉब्लेम असला ना तर मला माझे वडील खूप गाईड करतात आणि म्हणजे माझं माझे मोटिवेशन तेच आहे.
1: बरोबर बरोबर.
0: बस वडीलच.
1: येस. तर प्रसादजी, खरं तर तुम्ही खूप चांगल्या अशा गोष्टी सांगितल्या. एक तर तुम्हाला एम क्लिअर पाहिजे, 4 वर्षामध्ये तुम्ही कम्युनिकेशन स्किल आणि स्वतःच्या पर्सनॅलिटी सेल्फ एक्सप्रेशनकडे लक्ष द्या असं म्हटलं, कारण तुमच्याकडे बरेचसे फ्रेशर्स येतात त्यामुळे तो एक तुमचा अनुभव खूप महत्त्वाचा वाटला. हे पूर्ण जर्नी ऐकत असताना निश्चितच म्हणजे तुम्ही त्या काळामध्ये जे काही केलं स्टडीचं असेल, आत्ता काय करता हे लक्षात आलं. आणि शेवटी आता भविष्यामध्ये 10 वर्षानंतर का असताना पण शेवटी आपल्या गावाखडली म्हणतात ना, माती बोला काय माती बोला रही असं काय म्हणतात ते, तशा पद्धतीचा तुमचा एक विषय दिसतो. पण मी तुमच्या या सगळ्या फ्युचरसाठी आणि या बाकी सगळ्या गोष्टीसाठी शुभेच्छा देतो. आणि हे मुलाखत निश्चितच तुम्ही ज्यावेळेस आम्ही तुम्हाला लिंक पाठवून देऊ सगळ्या तुमच्या मित्र कंपनीमध्ये आपण शेअर करून
0: हो हो
1: सगळ्यांना ऐकायला सांगा.
0: आणि एक अजून एक मला सांगायचं होतं की कुणालाही काहीही म्हणजे काही सजेशन पाहिजे असेल IT मध्ये किंवा हे म्हणजे जे फ्रेशर्स वगैरे असतात, प्लीज कनेक्ट विथ मी.
1: ठीक आहे. माझा
0: म्हणजे त्यांना काहीही गायडन्स हवं असेल, ठीक आहे, तर तुम्ही माझा नंबर शेअर करू शकता?
1: 100% सांगा.
0: ठीक आहे. व्हॉट्सअपवर वगैरे मला मेसेज टाका.
1: नंबर सांगा ना.
0: ठीक आहे. माझा नंबर आहे 9970499754.
1: तेव्हा प्रसादजी यांचा मोबाईल क्रमांक आहे 9970499754. तर एकतर तुम्ही पहिल्यांदा व्हॉट्सअप मेसेज करा जेणेकरून तुमचं सगळे डिटेल्स, जेणेकरून त्यांना लक्षात येईल की तुम्ही कशासाठी मेसेज करताय ते, आणि ते तुम्हाला कॉल बॅक करतील.
0: हो येस नक्की.
1: तर निश्चित तुम्ही हे खूप इनिशिएटिव्ह चांगलं घेतलं की जर काही अडचणी येणार असतील तर तुम्ही त्यांना गायडन्स करा.
0: नक्की नक्की. कारण मी जे फेस केलंय ते म्हणजे माझ्या कॉलेजच्या मुलांनी फेस नको करायला.
1: येस.
0: ठीक आहे. त्याच्यामुळे मी नक्की चांगला गायडन्स करेल त्यांना.
1: येस. तेव्हा प्रसादजी आपण आलात खरं तर आणि विथ फॅमिली आलात, यासाठी मी तुमच्या दोघांच्याही रेडिओ तरुणाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि तुमच्या पुढील सर्व इच्छा आकांक्षा अपेक्षांसाठी मी रेडिओ तरुणाच्या वतीने शुभेच्छा देतो.
0: येस धन्यवाद.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तरुणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तरुणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तरुणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तरुणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबाद जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तरुणा. आपण HTTP://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तरुणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टालाही करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71
2: अहो घर खर्चासाठी पैसे द्या
3: हे घे किराण्याचे 15,000 भाज्यांचे 2,000
2: आणि लाईट बिलाचे
3: आता 0 रुपये कसे देऊ
2: अरे हो हो विसरलेच मी आता सोलर पॅनल लावले आहेत ना मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया
3: हो हो नक्की PM सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in
4: हर घर सूर्य घर
0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
5: तुम्हाला माहित आहे का जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5,00,000 रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत
6: किसी एक व्यक्ति की जमीन घर गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है गिरवी रखने से बचा है तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है
5: 12 वर्षे विश्वासाची विकासाची जनकल्याणाची
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज सुरेल संगीत विविध घडामोडी शेती महिला युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज़

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
3: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल 0 येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
4: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
3: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in.
5: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे, त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
6: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का, उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है.
5: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
7: मंडळी नमस्कार. मंडळी आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोतेव, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, पावसाळी दिवस सुरू होणार आहेत, पावसाळा आपला लवकरच सुरू होतो आहे, अशा या सगळ्या वातावरणामध्ये आपल्याला आपल्या गाई म्हशींसाठी लसीकरण करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. वेळेवर लसीकरणामुळं रोगप्रतिकारक क्षमता सुधारते, त्यांना विविध प्रकारच्या संक्रामक आजारापासून संरक्षण मिळते. लसीकरणामुळे येणारा ताप आणि शारीरिक ताण यामुळे थोड्या प्रमाणात दूध उत्पादन कमी होऊ शकतं, परंतु 1 ते 2 दिवसात ते सुधारू शकतं. आणि जे लसीकरण करायचं आहे ते पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानं लसीकरण करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मंडळी, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांना लाळ्या, खुरकूत, घटसर्फ, फऱ्या, अंत्रविषार या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होत असतो. या आजारांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपचार करण्यास वेळ मिळत नाही. लाळ्या, खुरकूत आजारामुळे जनावरे सहसा दगावत नाहीत, परंतु या रोगामुळे विशेषतः संकरित गाई, म्हशी अणुउत्पादक होतात आणि त्यांची उत्पादन क्षमता घटते. दुधाचे उत्पादन अर्ध्यापेक्षा कमी होऊ शकतं. मंडळी लसीकरणाचे फायदे आता आपण बघणार आहोत. जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता सुधारते, त्यांना विविध प्रकारच्या संक्रामक आजारांपासून संरक्षण मिळतं, जनावरांचे प्रजनन कार्य सुधारते आणि उत्पादित होणाऱ्या पिढ्यांमध्ये गुणवत्ता वाढते, आजाराचे प्रमाण कमी होते ज्यामुळे औषध उपचार आणि उपचारांच्या खर्चात बचत होते, जनावरांची आरोग्य स्थिती सुधारते ज्यामुळे दूध मांस किंवा अंडी उत्पादनात देखील वाढ होते, जनावरांचे सर्वांगीण स्वास्थ्य आणि जीवन गुणवत्ता लसीकरणामुळे सुधारते. लसीकरणाचं नियोजन करीत असताना कोणत्याही जनावराला लसीकरण करण्यापूर्वी आठवडाभर आधी जंतनाशक औषध पाजणं हे अत्यंत गरजेचं आहे. जनावरांच्या शरीरावरील गोचीड, गोमाशा, उवा, लिखा, पिसवा इत्यादी कीटकांचे योग्य प्रकारे नियंत्रण करणं देखील खूप गरजेचं आहे. रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना क्षार आणि जीवनसत्वांचा पुरवठा करणं गरजेचं आहे. उत्तम रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना चांगला सकस असा आहार देणंसुद्धा गरजेचं झालेलं आहे. मंडळी, पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने सर्व गाभण जनावरांना लस देणे महत्त्वाचे आहे. विशेषत आंत्रविषार आणि धनुर्वाताची लस गाभण शेळ्या मेंढ्यांना दिल्यामुळं व्याल्यानंतर जनावरांना पिलांना हे आजार होत नाहीत, कारण नवजात पिलांना चिकाद्वारे रोगप्रतिकारक शक्ती मिळत राहते. लसीकरणामुळे येणारा ताप, शारीरिक ताण यामुळे थोड्या प्रमाणात दूध उत्पादन कमी होऊ शकतं, परंतु ते केवळ 1 ते 2 दिवस राहतं. नंतर पूर्वीप्रमाणे जनावरे दूध देखील उत्तम प्रकारे देऊ शकतात. दिलेल्या जागेवर लगेचच हलक्या हाताने चोळल्यास गाठ येत नाही. आलेल्या गाठीला कोमट पाण्याने शेकलं तर गाठ जिरून जाऊ शकते. मांसात द्यावाच्या लसी मांसातच टोचाव्या, तसेच कातडीखाली टोचाव्याच्या लसी कातडीखालीच टोचणं गरजेचं आहे, अन्यथा गाठ येण्याचे प्रमाण वाढू शकते. लसीकरण करत असताना जी काळजी घ्यावायची आहे मंडळी, त्याच्या संदर्भात बघूयात. लस ही नेहमी थंड कोरड्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. फ्रीजच्या खालच्या कप्प्यात ठेवावी, बर्फाच्या कप्प्यात सहसा लसी ठेवू नयेत. लस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने आण करताना उघड्यावर न आणता थर्मासमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत बर्फात ठेवून आणणं गरजेचं आहे. उघड्यावरील लस जनावरांना टोचू नये. दोन वेगवेगळ्या लसी एकत्र मिसळून टोचू नयेत. कळपातील सर्वच जनावरांना एकाच वेळी लसीकरण करून घ्यावं. लसीकरणाच्या जागेवर टिंचर आयोडीन स्पिरिट लावू नका. लस खरेदी करताना चांगल्या कंपनीची लस खरेदी करावी. कालबाह्य झालेली लस वापरू नये. जनावरांना ठरवून दिलेल्या मात्रेमध्ये पशुतज्ज्ञाकडून लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. स्वतः कमी किंवा जास्त मात्रा वापरू नये. लसीकरण हे दिवसातील थंड वेळी किंवा सकाळी, अगदी लवकर सकाळी किंवा मग सायंकाळी लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. लसीकरणासाठी वापरली जाणारी सुई किंवा सिरेज उकळत्या पाण्यातून निर्जंतिक करून त्या वापरणं गरजेचं आहे. त्यांना कोणतंही रसायन शेतकरी बांधवांनी लावू नये, रसायन कुठलंही लावू नये. लसीकरण करण्यासाठी तयार केलेली लस लवकरात लवकर वापरून ती संपून टाकावी. शिल्लक लसीचा वापर करू नये. लसीकरणासाठी जे योग्य वय आहे ते बघूयात मंडळी. घटसर्प आणि फऱ्या रोगाचे लसीकरण 6 महिन्यांच्या वासरांना किंवा त्यापेक्षा मोठ्या जनावरांना करणं गरजेचं आहे. लाळ्या खुरकूत आजाराच्या नियंत्रणासाठी लसीकरण जर वासराच्या आईला केलं नसेल तर 6 ते 8 आठवडे वयाच्या वासरांना आणि त्यापुढील जनावर लसीकरण करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आंत्रविषार नियंत्रक लस वासराच्या आईला दिली नसेल तर ती वासराला पहिल्या आठवड्यात देणं गरजेचं आहे, आणि दिली असेल तर ते 4 ते 6 वयाच्या आठवड्याचं वय ज्या वासरांचं आहे त्यांना देखील देणं गरजेचं आहे. आता लसीकरणानंतर आजार उद्भवण्याची जी कारणं आहेत ती देखील मंडळी आपण बघणार आहोत. लसीची साठवणूक योग्य पद्धतीने थंड जागेत केली नसल्यास, मात्रा योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी न दिल्यामुळे लसीकरणातील अनियमितता, कालबाह्य झालेल्या लसीचा वापर करणे किंवा शिल्लक राहिलेल्या लसीचा वापर पुढील वर्षी करणे, अशक्त आजारी जनावरांना लसीकरण केल्यास किंवा जनावरांमध्ये आंतर आणि बाह्य परोपजीवीचा प्रादुर्भाव असल्यास, तसेच जनावरांमध्ये जीवनसत्व किंवा क्षाराची कमतरता असल्यास, अशा जनावरांना आजार देखील उद्भवू शकतात. परंतु एकंदरीत जर शेतकरी मंडळी आपण जर विचार केला तर आपल्या पशूंसाठी लसीकरण करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता शेळ्या मेंढ्यांमधील जे लसीकरण आहे ते थोडक्यात जाणून घेऊयात. आजार आहे PPR प्रकार विषाणूजन्य मात्रा 1 मिली. वेळ पहिला डोस 3 महिन्यांच्या करडांना डिसेंबर जानेवारीमध्ये नंतर 3 वर्षाने. मंडळी यानंतर बघूयात आंत्रविषार. विषाणूजन्य आहे 1 मिली पहिला डोस 3 महिने वय असताना. नंतर बूस्टर डोस 15 दिवसांनी एप्रिल मे महिन्यात करून घेणं खूप गरजेचं आहे. देवी आजारासाठी बघूयात हा आहे विषाणूजन्य 1 मिली मात्रा देणं गरजेचं आहे पहिला डोस 3 महिने वय असताना नंतर वार्षिक. लाळ्या खुरकूतसाठी मंडळी बघणार आहोत विषाणूजन्य आहे 1 मिली मात्रा द्यायची आहे पहिली लस 4 महिने वय असताना. बूस्टर लस 1 महिना नंतर एप्रिल ऑक्टोबरपासून वर्षातून 2 वेळा देणं गरजेचं आहे. शेळ्या मेंढ्यांमधील लसीकरण आपण या ठिकाणी पाहत आहोत. घटसर्पच्या संदर्भात बघूयात विषाणूजन्य असा आजार आहे 1 मिली मात्रा असणं आवश्यक आहे पहिली लस 6 महिने वय असताना. नंतर मान्सूनपूर्व फक्त आजार असलेल्या भागात ही लस देणं गरजेचं आहे. मंडळी यानंतर आपण बघणार आहोत गाई म्हशींमधील लसीकरणाचं जे महत्त्वाचं वेळापत्रक आहे त्याच्या संदर्भामध्ये. लाळ्या खुरकूत आजाराच्या विषयी बघणार आहोत. विषाणूजन्य असा आजार आहे मात्रा आहे 2 मिली पहिली लस 4 महिने वय असताना. बूस्टर लस 1 महिन्यानंतर आणि वर्षातून 2 वेळा मार्च आणि डिसेंबर या महिन्यात देणं गरजेचं आहे. फऱ्याच्या संदर्भात बघणार आहोत जीवाणूजन्य आजार आहे 3 मिली मात्रा आहे पहिला डोस आहे 6 महिने वय असताना. नंतर वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी लस देणं खूप गरजेचं आहे. घटसर्प आजाराच्या संदर्भात बघणार आहोत जीवाणूजन्य आजार आहे 3 मिली मात्रा आहे पहिला डोस जो आहे तो 6 महिने वय असताना. नंतर वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी. तर हे लसीचं असं वेळापत्रक आहे. तर ह्या लसी ज्या आपल्याला करा द्यायच्या आहेत किंवा लसीकरण जे आपलं करून घ्यायचं आहे ते पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानं करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर त्यांच्या सल्ल्यानं आपण लसीकरण केलं तर ते निर्धोक होऊ शकतं. त्याचबरोबर आपल्या पशूंना त्याचा योग्य असा फायदा त्यांच्या जीवनभर मिळू शकतो. तेव्हा आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच आपण पुन्हा भेटणार आहोत. शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये आणि पावसाळ्यातील आजाराच्या संदर्भात देखील आपण लवकरच या कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती करून घेणार आहोत. आपण ऐकत रहा रेडिओ 13 91.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.
1: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ 13 ऐकत रहा आनंदी रहा. रेडिओ 13 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.
8: कामेरकर कानिटकर कानेकर गिरीश खानेकर सचिन पिळगावकर अहो अत्रे धोत्रे म्हात्रे कोत्रे पाठारे महेश कोठारे अहो सिप्पी भप्पी खोसला चोपरा घई देसाई
9: जरा लक्षात ठेवा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
2: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो,
3: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका।
2: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती। पुन्हा एकदा आली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो घेऊन। क्लासिक रेडिओ शोच्या माध्यमातून मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अनेक कलाकारांना आपण भेटत आहोत आणि क्लासिक रेडिओ शोला आपल्या सर्वांचाच भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे। आजच्या क्लासिक रेडिओ शोच्या माध्यमातून अशाच हरहुन्नरी कलाकाराला आज आपण भेटणार आहोत। ध्वनी मुद्रिका आणि कॅसेटच्या जमान्यात अशा दोन्ही माध्यमात सहभागी झालेल्या मधुर आणि तरल आवाजाच्या गायिका म्हणजे अनुराधा पौडवाल। 80 आणि 90 दशकामध्ये त्यांनी त्यांच्या गोड आणि मधाळ प्रेमगीतांनी अनेकांना मोहिनी घातली आहे। आशिकी, साजन, बेटा या बॉलिवूड सिनेमांमध्ये गाऊन तरुण वर्गांची धकधक वाढवली आहे, तर याच आवाजानं अनेकांमध्ये भक्ती संगीताची गोडी निर्माण केली आहे। अभिमान या सिनेमाच्या एका छोट्याशा श्लोकापासून सुरू झालेला त्यांचा सांगीतिक प्रवास हा खरोखरच अलौकिक आणि थक्क करणार आहे। क्लासिक रेडिओ शो मधून माझा हाच प्रयत्न असतो की एखादी व्यक्ती कलाकार म्हणून किती मोठी होती, याही पलीकडे जाऊन ती माणूस म्हणून कशी होती याचा शोध घेण्याचा। अनुराधा पौडवाल यांच्या जेव्हा अनेक मुलाखती पाहण्यात आल्या तेव्हा त्यातून एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे आपण त्यांच्याविषयी कायम हे ऐकलं आहे की त्या काळी आघाडीच्या गायिकांचं वर्चस्व होतं, त्यांची मोनोपोली होती म्हणजेच मक्तेदारी होती। अशा अनेक वादळांसमोर टिकाव धरणं, सिनेसृष्टीत टिकून राहणं हे अत्यंत कठीण काम होतं, पण अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल गळ्यानं ते केलं। अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल गळ्यानं ते केलं अनेकदा आपण यांच्याविषयी निगेटिव्ह गोष्टी जास्त ऐकल्यात की त्यांना योग्य त्या संधी दिल्या गेल्या नाहीत. आघाडीच्या अनेक गायकांनी त्यांना गाणी मिळू दिली नाहीत आणि म्हणून अनुराधा पौडवाल करिअरच्या पीकवरती असून देखील राजकारणामुळं त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली. यावरती अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी सांगितलंय की स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या त्यांच्या दैवत होत्या. अगदी एकलव्याप्रमाणे त्यांनी त्यांच्याच गाण्याची उपासना केली होती. एका मुलाखतीत त्यांनी खूप सुंदरपणे सांगितलंय की आपल्या गुरुशी आपली कधीच तुलना होऊ शकत नाही. त्या गाणं शिकल्या नव्हत्या आणि जे काही शिकल्या ते लता दिदींना ऐकून ऐकून शिकल्या. हे कबूल करण्यासाठी, हे मान्य करण्यासाठी सुद्धा मनाचा किती मोठेपणा असावा लागेल ना. अनुराधा पौडवाल यांच्या आयुष्याची जडणघडण नेमकी कशी झाली हेच आपण आज उलगडणार आहेत आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून. चला तर सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शोची. पहिलं गाणं येत आहे तुमच्या भेटीला, ऐकूयात.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत। आज आपण बोलतोय भारताचा चौथा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मश्रीने गौरवलेल्या श्रेष्ठ गायिका म्हणजे अनुराधा पौडवाल यांच्याबद्दल। लहानपणी अनुराधा पौडवाल यांचा आवाज घोगरा होता, मला माहिती आहे पटणं थोडंसं कठीण आहे, पण त्यांनीच ही गोष्ट शेअर केली होती। इयत्ता 4th मध्ये असताना त्यांनी लता दिदींचं एक लाईव्ह रेकॉर्डिंग ऐकलं होतं आणि ते ऐकून आवाज म्हणजे लता दिदींचा हे त्यांच्या मनात कुठेतरी ठसलं होतं। पुढे एकदा निमोनियाशी झुंज देत असताना त्यांनी लता दिदींच्या आवाजातली भगवद्गीता अनेक महिने ऐकली। या काळामध्ये त्यांचा आवाजही फुटत नव्हता, पण जेव्हा त्या या आजारातून बऱ्या झाल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा आवाजच बदलून गेलाय। त्यामुळं ज्या आवाजानं जगण्याची उमेद दिली, ज्या आवाजामुळे भगवद्गीतेमुळे संस्कृतीवरती त्यांचं प्रेम जडलं, त्या आवाजाविषयी त्यांच्या मनात केवळ प्रेम आणि आदरच भरलाय। अनुराधा पौडवाल यांचे या निमित्तानं काही इंटरव्ह्यूज तुम्हीही जरूर पहा। कलाकार गायिका म्हणून तर त्या ज्येष्ठ आहेतच, पण एक माणूस म्हणून त्यांचं साधं बोलणं आपल्याला किती शिकवून जातं याचाच तुम्हाला प्रत्यय येईल।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. अनुराधा पौडवाल यांचं लग्न खूप लवकर झालं. त्यांना लहानपणापासूनच गाण्याची प्रचंड आवड होती, पण घरची अशी परिस्थिती होती की चांगल्या घरातल्या मुली गाणं बिणं म्हणत नाहीत, त्या सुखाचा संसार करतात असे त्यांच्या वडिलांचे विचार होते, आणि त्यामुळं सिनेसृष्टीपासून त्या दूरच होत्या. त्यांच्या आजीचं मात्र एक स्वप्न होतं, माझ्या मरण्याआधी तुझं एखादं तरी गाणं रेकॉर्ड व्हावं. नंतर अनुराधा पौडवाल त्यांनी इतकी गाणी गायली की त्यांच्या आजी त्यांना गमतीनं म्हणायच्या की आता काय, जिथे तिथे तू गातच असतेस. अनुराधा यांच्या अनेक मुलाखतीतून हे दिसतं की त्यांच्यामध्ये एक आदर्श कुटुंब वत्सल स्त्री आहे. त्यांनीच अनेक मुलाखतीतून सांगितलंय की त्या फार महत्वाकांक्षी, खूप मोठी स्वप्न बघणाऱ्या अशा खरंच नव्हत्या. जसं आयुष्य येईल, जशा संधी येतील, त्या मात्र त्या स्वीकारत गेल्या. अनुराधा पौडवाल यांचे पती अरुण पौडवाल हे संगीतकार, संयोजक आणि उत्तम वादक होते. मराठी हिंदी सिनेजगतात आपली छाप सोडणारे संगीतकार अनिल अरुण म्हणजेच अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल यांनी संगीत दिलेल्या बहारदार गीतांचं गारुड आजही आपल्या रसिकांच्या मनात कायम आहे. या जोडीनं मराठी सिनेसंगीताचा चेहरा मोहराच बदलून टाकला. पण तुम्हाला माहिती आहे का, अनुराधा पौडवाल यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की त्यांना त्यांचे पती अरुण पौडवाल यांचा प्रचंड अभिमान या गोष्टीसाठी होता की ते कधीही कुठल्या निर्मात्याकडे जाऊन म्हणाले नाहीत की माझी बायको गाते हा, तिला एखादी संधी देता का. अरुण पौडवाल हे त्यांच्या कामात एकदम परफेक्ट होते. मी माझ्या बायकोची कुठेही शिफारस करणार नाही, तुम्हाला तिचं गाणं आवडलं आणि तुमची इच्छा असेल तर मी सिनेमासाठी तिच्याकडून गाणं गाऊन घेईन, अशी भूमिका त्यांची कायम असायची. येते अनिल अरुण यांनी संगीत दिलेलं आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं अष्टविनायक सिनेमातलं हे गाजलेलं गाणं क्लासिक रेडिओ शो मधून.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. मगाशी सांगितलं तसं शब्दसुरांवर जबरदस्त हुकूमत असलेले अनिल अरुण या संगीतकार जोडीनं अनेक हिट गाणी आपल्याला दिली आहेत. अरुण पौडवाल यांनी कधीही त्यांची पत्नी अनुराधा पौडवाल यांच्यासाठी कोणाकडेही हिला गाणं देता का किंवा ती खूप छान गाते असं म्हणून शिफारस केली नाही. अरुण पौडवाल यांच्या घरी अनेकदा गाण्याच्या बैठकी व्हायच्या. त्यांच्या अनेक जवळच्या मंडळींना माहिती नव्हतं की अनुराधा पौडवाल या गातात. एकदा शरद पिळगावकर जे अनुराधा पौडवाल यांना त्यांचा भाऊ मानायचे त्यांनी एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये अनुराधा यांचं गाणं ऐकलं आणि ते अरुण पौडवाल यांना येऊन म्हणाले की ते इतकं सुंदर गातात की त्यांनी गायलं पाहिजे. आणि नंतर पहिल्यांदा अनिल अरुण या जोडीसाठी अनुराधा पौडवाल गायल्या. ते गाणं होतं मी जलवंती. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला.

आपली पसंद आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

1975 च्या मे मध्ये अनुराधा यांचे सासरे गेले. यावेळी त्यांचे पती म्हणजेच अरुणजी कार्यक्रमांच्या दौऱ्यासाठी भारताबाहेर गेले होते. या दरम्यान त्यांना बाळासाहेबांचा म्हणजेच हृदयनाथ मंगेशकरांचा फोन आला की अशी एक अमकी ठमकी तारीख आहे, रेकॉर्डिंगला यायला जमेल.

का? त्या म्हणाल्या, माफ करा, आपण तारीख बदलू शकतो का? कारण माझे सासरे गेलेत. यावर रुधनाथजी त्यांचं सांत्वन करत म्हणाले की तारीख मात्र बदलता येणार नाही, कारण आशाजींकडे दुसरी तारीख नाहीये. यावर अनुराधा या म्हणाल्या की माझं गाणं आहे तर आशाजींची तारीख का हवी आहे तुम्हाला? आणि मग समजलं गाणं डुएट आहे. तरी सुद्धा अनुराधाजींनी सांगितलं नाही की घरच्या जबाबदाऱ्यांमुळे मला काही हे गाणं गायला येणं शक्य होणार नाही. हे गोष्ट जेव्हा त्यांच्या सासूबाईंना समजली तेव्हा सासूबाई म्हणाल्या, तू जा आणि गा, कारण तेच तर त्यांच्या सासऱ्यांचं स्वप्न होतं, आशाजींसोबत डुएट गाणं. आणि आपल्या सासऱ्यांच्या 13व्या दिवशी हे गाणं रेकॉर्ड झालं. ह्या गाण्यानं इतिहास घडवला आणि ते गाणं होतं आला आला वारा. आशा भोसले यांच्यासोबत गायलेलं हे गीत अनुराधाजींसाठी स्पेशल ठरलं. आणि म्हणूनच तर त्या कायम म्हणतात की घरच्यांच्या इच्छेशक्तीच्या जोरावर माझी कारकीर्द ठरली आहे. आणि म्हणूनच तर त्या कायम म्हणतात की घरच्यांच्या इच्छेशक्तीवर माझी कारकीर्द घडली आहे.

त्यांच्या करिअरचा ग्राफ पाहिला आणि जाणून घेतला तर लक्षात येईल की त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती ती म्हणजे अभिमान मधल्या श्लोकापासून, जी शिवस्तुती होती. त्यानंतर हिरो सिनेमातलं गाणं त्यांचं प्रचंड हिट ठरलं, पण त्याआधी त्या सुभाष घईंच्या चित्रपटासाठी त्यांनी गायत्री मंत्र गायल्या होत्या. आशिकी, दिल है की मानता नहीं सिनेमाच्या आधी त्यांनी मनाचे श्लोक रेकॉर्ड केले. तुलसी भजन, कृष्ण भजन, मीरा भजन हेही काम त्याचबरोबरीनं सुरू केलं होतं. बॉलिवूड संगीताबरोबरीनं त्या भक्ती संगीताचीही सांगड घालत होत्या, त्यामुळं भक्ती संगीताचा आणि त्यांनी जो जोडलेला हा आध्यात्मिक धागा त्यांनी कधीही तुटू दिला नाही. शेवटी काय, मराठी चित्रपट संगीत आणि हिंदी चित्रपट संगीत आपल्या सर्वोत्तम गायिकेच्या माध्यमातून अनुराधा पौडवाल यांनी रसिकांना एक अलौकिक भेट दिली आहे. त्यांची गाणी आपल्याला कायम मंत्रमुग्ध करत राहतील हीच अपेक्षा. आज क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण इथेच थांबतोय. आपले कार्यक्रम तुम्ही ऐकत असाल तर नक्की सांगा. एव्हाना रेडिओ तेरणा ऍप तुम्ही डाउनलोड केलंच असेल. कार्यक्रम आवडला असेल तर नक्की मनापासून दाद द्या. पुन्हा भेटूयात नव्या भागात. काही माणसं इतकी मोठी ग्रेट बनली हा प्रवास उलगडण्यासाठी, त्यातूनच शिकण्यासाठी. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मी आरजे प्रगती इथेच निरोप घेते. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71। व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

शाखे की लड़ी है, आंखों में गुस्सा है, लब

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
1: जिया चले जा चले

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा.
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है
5: क्या है?

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,